विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणांतच दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

शुभ प्रभात श्रोते हो. FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर 15 वैशाख शके 1948 अर्थात दिनांक 5 मे 2026. यावेळी सकाळचे 5:58 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातसभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यानं.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: कार्यक्रम का आगाज करेंगे लता मंगेशकर और मोहम्मद रफी के गाए इस गीत के साथ. फिल्म का नाम शबाब. इस गीत को लिखा है शकील बदायूनी ने और लय बनाई है नौशाद ने.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान sec.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

0: पता है, अब हम आपकी चिट्ठियों के इंतजार में हैं। क्यों? क्योंकि वो जमाना वापस आ रहा है जब आपकी फरमाइशी चिट्ठियां आती थी विविध भारती में।
1: चिट्ठी आई है।
2: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन। आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ओव्हरियन कॅन्सर अर्थात अंडाशयाचा कर्करोग। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर नितीन बोमनवार। थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। श्रोते हो, आमच्या केंद्र

0: असे कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 100.6 MHz विविध भारतीच्या नागपूर केंद्राहून. 8:30 आणि 30 सेकंद होत आहेत. संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी हा प्रायोजित कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. अलीकडच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या रासायनिक खतांच्या परिभाषेमुळे शेतीची सगळी गणिती बदललेली आहेत, अन्नधान्यातली चव बदलून गेलेली आहे. फक्त एवढंच आहे की सेंद्रिय उत्पादनातून जी काही फुलोरा फुलल्या जाणार आहे तो किंवा जंगली जी वनस्पती आहे अशा ह्याच्यातून होणारा एक सेंद्रिय मध तो आणि एक नॅचरल जो आहे मग ज्या पद्धतीचे बी बियाणं असतील किंवा फ्लोरा असेल त्या पद्धतीचं आहे, तर ह्याची गोडी जी आहे ती व्यवसायभिमुख करताना कुठल्या कुठल्या अडचणींना आता महामंडळ तुम्ही समोर जात आहे?
2: शुद्ध सेंद्रिय मधाची खूप मागणी आहे आणि दुर्दैवाने तो शुद्ध सेंद्रिय मध लोकांना 100% मिळतो असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही आणि म्हणूनच त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे की कुठचा व्यवसाय करायला सरकार खरं असत नाही. आमचा उद्देश मधमाशी पालनाचा व्यवसाय करणं हा सरकारचा उद्देश नाही. आमचा मधुबन ब्रँड असला तरी पण लोकांना शुद्ध सेंद्रिय मध मिळणं हा उद्देश आहेच आमचा. त्यामुळे मधाची गावं आमची जिथे होत आहेत आता महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव होणार आहे. त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या गावांमधून मधाच्या शुद्ध सेंद्रिय मधच लोकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या काळात हा नक्कीच लोकांचा प्रश्न सुटेल आणि आमची जी जिल्हा कार्यालयामध्ये सुद्धा लोकांना मध मिळेलच. पण तुम्ही म्हणताय तो हा एक मुद्दा बरोबर, त्यात तांत्रिक अडचणी कोणत्या येतात तर लोकांना आज खूप मोठ्या प्रमाणात मध पाहिजे पण मधाची जेवढी शुद्ध मधाची मागणी जेवढी आहे तेवढा पुरवठा मात्र आम्ही करू शकत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. पण पुढच्या काळात अधिकाधिक मध उत्पादन करणं, शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं, कारण आज असं आहे की 1 एकर जमिनीत 2 मधपेट्या ठेवल्या तर शेतकऱ्याचं सुद्धा उत्पन्न वाढू शकतं, त्या शेतीचं उत्पन्न वाढू शकतं असं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे प्रबोधन आम्ही करणार आहोत,
1: त्यातून परागीकरण जो भाग
2: बरोबर बरोबर मुख्य मधमाशीचा जो विषय, कारण 80% पिकं आणि फुलं किंवा फळं ही मधमाशीच्या सगळ्या परागीभवनामुळे होतात, त्यामुळे त्या मधमाशांचं जतन होणं अत्यंत आवश्यक आहे. आज रासायनिक खतांची फवारणी अनेक ठिकाणी केली जाते किंवा आज बेसुमार जंगलतोड होतीये किंवा आज ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या पुढे आहे. या सर्वांवर मात करायची असेल तर पर्यावरणाला पूरक असलेलं व्यवहार नागरिकांनी केला पाहिजे मुख्य म्हणजे. त्यामुळे त्याच्यासाठी अनेक झाडं लावणं, झाडं म्हणजे आज आपण बघतो की मोठं अभियान निघतं की वृक्ष लावा, पण ते वृक्ष कोणते लावा जे निसर्गाला पूरक आहेत, जे पाऊस पाळू शकतील, जे मधमाशीला पूरक आहेत, अशा वृक्षांची लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही त्याही माध्यमातून आमच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमचे ठिकठिकाणी कार्यक्रम होतात, अनेक महाविद्यालयांशी आमचा सामंजस्य करार झालेले आहेत, अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, या सगळ्यांची मदत घेऊन व्यापक प्रमाणात मधमाशी विषय घेऊन आम्ही सगळीकडे जातोय. आणि केवळ खादी मंडळाचं काम नाही आहे, हे सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे. सगळ्या नागरिकांनी ठरवलं की आपण पर्यावरणपूरक व्यवहार करू तरच हा देश पुढे जाईल किंवा समाज पुढे जाईल किंवा जे अपेक्षित आहे ते होणार आहे. एकट्या सरकारचं काम नाही, आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की जनसहभागिता, लोकसहभाग असला तरच कोणती गोष्ट पुढे जाते. त्यामुळे लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा लोकांचा सहभागसुद्धा पुढच्या काळात कसा वाढेल, जो मधाच्या गावात आम्ही जो करतो आहे की आमच्या सगळ्या योजना आहेत या योजनांचं ठिकठिकाणी आम्ही मेळावे घेतो आहे, त्या सगळ्याचा उद्देश तोच आहे की लोकांचा अधिकाधिक सहभाग मिळावा आणि दोघांच्या सहकार्याने आपल्याला योजनांची कार्यवाही आपल्याला करता आली ते खूप चांगलं होईल. 2 घोषणा आम्ही केलेल्या आहेत, एक हर घर खादी घर घर खादी आणि दुसरी घोषणा आहे ती जिथे गाव तिथे मधपेटी. आता हर घर खादी याचा अर्थ काय, तर खादीचं जे वस्त्र आहे हे वस्त्र आपल्या प्रत्येकाच्या घरात दिसलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही सुरुवात रुमालाने करा,

0: म्हणजे आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की आपल्या याच्यात फॅब्रिक प्रत्येकाच्या घरात असतं, तर एक फॅब्रिक तरी वर्षातनं एक खादीचं घ्या, मग तो रुमाल असेल किंवा आपल्या बेडशीट असेल पलंगावरची, आपल्या उशींचे आभरे असतील किंवा खिडक्यांचे पडदे असतील, अशा एक आपली आपण वस्त्र जी घालतो आपण, स्त्री असतील तर साडी असेल, ड्रेस असेल, किंवा पुरुष असतील तर कुर्ता पायजमा असेल, जॅकेट असेल, एक कुठची तरी खादीची वस्त्र वर्षातनं एकदा खरेदी केलं पाहिजे, तर त्या खादीला प्रतिष्ठा निर्माण होईल.
1: याला जोडूनच एक प्रश्न आहे सर, की एक जर शर्ट करायचा असेल खादीचा, मी जर एक सदरा घ्यायचा झाला, तर त्याच्या पाठीमागं माझ्या एका सदरा घेण्यामधून 8 जणांच्या एका दिवसाच्या रोजगाराला आपण अप्रत्यक्ष मदत करतोय, ही त्याच्या पाठीमागची पवित्र भावना आहे. आणि आपण एक शासन निर्णय कुठला तरी बोलताना म्हणाला होतात की बाबा शासन निर्णयाने प्रत्येक जे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत, नेमकं निर्णयाचं स्वरूप कसं आहे आणि तुमचं आव्हान कसं आहे नेमकं?
0: नाही, हे कसं आहे की केंद्र शासनाने अधिकृत एक परिपत्रक काढलेलं आहे की खादी विषयाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी, खादीचा प्रचार होण्यासाठी प्रत्येक विभागाने त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे पण आठवड्यातनं एक दिवस खादी परिधान केली पाहिजे. त्यामुळे हाही विषय घेऊन आम्ही जिथे जिथे आम्ही जातोय सरकारी विभागांना, त्या सरकारी विभागांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही आपापल्या विभागात, जसं आज आम्ही नागपूरच्याच महापालिकेच्या आम्ही आयुक्तांना भेटलो होतो की त्यांनाही तो विषय सांगितला, त्यांनी तो लगेच पटला, त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना बोलून आपण हे सुरू करू असं त्यांनी लगेच आवाहन केलं. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला महापालिकेत खादी आणि मधासाठी त्यांनी एक कायमस्वरूपी एक स्टॉल देण्याचंही मान्य केलं, जिथे कायम प्रदर्शन भरेल, लोकांचं प्रबोधन होईल, त्यामुळे तोही विषय आम्ही सगळीकडे करतोय. जसं आमच्या खादी बोर्डात, खादी मंडळात आम्ही दर सोमवार हा खादी परिधान करण्यासाठी ठरवलेला आहे, तसं आम्ही बरेच जण नेहमीच खादी घालतो, पण सोमवारी तर सर्वांनी घालावा. आज आमची सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यालय आहेत आणि 350 आमचे कर्मचारी आहेत, ते सर्व कर्मचारी सोमवारी तरी खादी नक्की परिधान करण्यासाठी ठरवलेलं आहे. तर हेच मोठ्या प्रमाणात जर आपण केलं तर मला असं वाटतं की ही खादीला प्रतिष्ठा मिळेल. आणि सुरुवात तुम्ही रुमालाने करा, प्रत्येकालाच एकदम जॅकेट घ्यायला जमणार नाही, सुरुवात तुम्ही रुमालाने करा.
1: शर्ट आहे,
0: शर्ट आहे. दुसरा विषय असा आहे की खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही आहे, तर आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की ग्रामोद्योग, म्हणजे ग्रामोद्योगच्या माध्यमातून जी वस्तू तयार होते ज्याच्यात अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, म्हणजे तुमच्या मेणबत्तीपासून ते तुमच्या कपड्यांपर्यंत, त्यात खाद्यपदार्थसुद्धा आले, तर ह्या वस्तू आपण विकत घेणं म्हणजे खादी घरात पण खादीला प्रतिष्ठा देणं, त्याचा अर्थ तो आहे. मी आत्मनिर्भर भारत म्हणजे शेवटी काय आहे की जो छोटा उद्योजक आहे, या छोट्या उद्योजकांनी तयार केलेली वस्तू मी विकत घेणं, म्हणजे आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की ती वस्तू विकत घेतली म्हणजे गरिबाच्या घरची ज्योती जळेल, म्हणजे त्याला आर्थिक त्याला उत्पन्न होईल, ही खरी खादी आहे. त्यामुळे असं सर्व भारतीयांनी ठरवलं की आपण आपल्याच वस्तू विकत घेणं, अर्थात त्याला गुणवत्ता असली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आमचं आव्हान आहे की आमचे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी दर्जेदार वस्तूच उत्पन्न केल्या पाहिजेत. आणि आम्ही त्याच्यासाठी महाखादी नावाचा एक आमचा स्वतःचा ब्रँड विकसित केलेला आहे की या योजनातून जे स्वतःचे उद्योगधंदे सुरू करतात त्या उद्योगधंद्यातनं ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तूंना एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही महाखादी आमचा स्वतःचा ब्रँड केलेला आहे. त्या महाखादीखाली ती वस्तू आली सर्व निकष तपासल्यानंतर, तर मग आम्ही अनेक खादीची जी दुकानं आहेत अधिकृत तिथे विकण्यासाठी त्याला एक अधिकृत परवाना मिळतो, त्याला बाजारपेठ उपलब्ध होते, तर तोही आमचा उद्देश आहे. त्याच्यासाठी अनेक ठिकाणी प्रदर्शनं आम्ही भरवत असतो, आमचे मेळावे होतात, त्या ठिकाणी आम्ही अशा वस्तूंचे सगळे स्टॉल्स विक्रीसाठी ठेवत असतो.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात, ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झालीत. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून

एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ओव्हरियन कॅन्सर अर्थात अंडाशयाचा कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर नितीन बोमनवार. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. एसटीडी कोड नंबर आपण जाणताच 0712. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. आता ऐकूया मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. जयंत मंगरुळकर यांच्या आवाजात रेखा गंधेवार यांची ही शब्दरचना, संगीत अशोक गोकर्ण यांचं.

यानंतर गीतगंगा या मराठी गीतांच्या कार्यक्रमात ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि अमृता नातू यांनी गायलेलं जबरदस्त या चित्रपटातलं गीत. रचना आहे श्रीरंग गोडबोले यांची आणि संगीत अजय अतुल यांचं.

हे गीत आहे कुणाल गांजावाला आणि नेहा राजपाल यांच्या आवाजात. प्रवीण दवणे यांची ही शब्दरचना आणि अनिल मोहिले यांचं संगीत. चित्रपटाचं नाव शुभमंगल सावधान.

याबरोबरच गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम इथेच संपला. FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ओव्हरियन कॅन्सर. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर नितीन बोमनवार. थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तर ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता

श्रोते हो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर

0: जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. अलीकडच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या रासायनिक खतांच्या परिभाषेमुळे शेतीची सगळी गणिती बदललेली आहेत, अन्नधान्यातली चव बदलून गेलेली आहे. फक्त एवढंच आहे की सेंद्रिय उत्पादनातून जी काही फुलोरा फुलल्या जाणार आहे तो किंवा जंगली जी वनस्पती आहे अशा ह्याच्यातून होणारा एक सेंद्रिय मध तो आणि एक नॅचरल जो आहे मग ज्या पद्धतीचे बी बियाणं असतील किंवा फ्लोरा असेल त्या पद्धतीचा आहे, तर ह्याची गोडी जी आहे ती व्यवसायभिमुख करताना कुठल्या कुठल्या अडचणींना आता महामंडळ तुम्ही समोर जात आहे?
2: शुद्ध सेंद्रिय मधाची खूप मागणी आहे आणि दुर्दैवाने तो शुद्ध सेंद्रिय मध लोकांना 100% मिळतो असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही आणि म्हणूनच त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे की कुठचा व्यवसाय करायला सरकार खरं असत नाही. आमचा उद्देश मधमाशी पालनाचा व्यवसाय करणं हा सरकारचा उद्देश नाही. आमचा मधुबन ब्रँड असला तरी पण लोकांना शुद्ध सेंद्रिय मध मिळणं हा उद्देश आहेच आमचा. त्यामुळे मधाची गावं आमची जिथे होत आहेत आता महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव होणार आहे. त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या गावांमधून मधाच्या शुद्ध सेंद्रिय मधच लोकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या काळात हा नक्कीच लोकांचा प्रश्न सुटेल आणि आमची जी जिल्हा कार्यालयामध्ये सुद्धा लोकांना मध मिळेलच. पण तुम्ही म्हणताय तो हा एक मुद्दा बरोबर आहे. त्यात तांत्रिक अडचणी कोणत्या येतात तर लोकांना आज खूप मोठ्या प्रमाणात मध पाहिजे पण मधाची जेवढी शुद्ध मधाची मागणी जेवढी आहे तेवढा पुरवठा मात्र आम्ही करू शकत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण पुढच्या काळात अधिकाधिक मध उत्पादन करणं, शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं, कारण आज असं आहे की 1 एकर जमिनीत 2 मधपेट्या ठेवल्या तर शेतकऱ्याचं सुद्धा उत्पन्न वाढू शकतं, त्या शेतीचं उत्पन्न वाढू शकतं असं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे प्रबोधन आम्ही करणार आहोत,
1: त्यातून परागीकरण जो भाग
2: बरोबर बरोबर मुख्य मधमाशीचा जो विषय, कारण 80% पिकं आणि फुलं किंवा फळं ही मधमाशीच्या सगळ्या परागी भवनामुळे होतात, त्यामुळे त्या मधमाशांचं जतन होणं अत्यंत आवश्यक आहे. आज रासायनिक खतांची फवारणी अनेक ठिकाणी केली जाते किंवा आज बेसुमार जंगलतोड होतीये किंवा आज ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या पुढे आहे. या सर्वांवर मात करायची असेल तर पर्यावरणाला पूरक असलेलं व्यवहार नागरिकांनी केला पाहिजे मुख्य म्हणजे. त्यामुळे त्याच्यासाठी अनेक झाडं लावणं, झाडं म्हणजे आज आपण बघतो की मोठं अभियान निघतं की वृक्ष लावा, पण ते वृक्ष कोणते लावा जे निसर्गाला पूरक आहेत, जे पाऊस पाळू शकतील, जे मधमाशीला पूरक आहेत, अशा वृक्षांची लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही त्याही माध्यमातून आमच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या ठिकठिकाणी कार्यक्रम होतात, अनेक महाविद्यालयांशी आमचा सामंजस्य करार झालेले आहेत, अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, या सगळ्यांची मदत घेऊन व्यापक प्रमाणात मधमाशी विषय घेऊन आम्ही सगळीकडे जातोय. आणि केवळ खादी मंडळाचं काम नाही आहे, हे सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे. सगळ्या नागरिकांनी ठरवलं की आपण पर्यावरणपूरक व्यवहार करू तरच हा देश पुढे जाईल किंवा समाज पुढे जाईल किंवा जे अपेक्षित आहे ते होणार आहे. एकट्या सरकारचं काम नाही. आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की जनसहभागिता, लोकसहभाग असला तरच कोणती गोष्ट पुढे जाते. त्यामुळे लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा लोकांचा सहभागसुद्धा पुढच्या काळात कसा वाढेल, जो मधाच्या गावात आम्ही जो करतोय किंवा आमच्या सगळ्या योजना आहेत या योजनांचं ठिकठिकाणी आम्ही मेळावे घेतोय, त्या सगळ्याचा उद्देश तोच की लोकांचा अधिकाधिक सहभाग मिळावा आणि दोघांच्या सहकार्याने आपल्याला योजनांची कार्यवाही आपल्याला करता आली ते खूप चांगलं होईल. 2 घोषणा आम्ही केलेल्या आहेत, एक हर घर खादी घर घर खादी आणि दुसरी घोषणा आहे ती जिथे गाव तिथे मधपेटी. आता हर घर खादी याचा अर्थ काय, तर खादीचं जे वस्त्र आहे हे वस्त्र आपल्या प्रत्येकाच्या घरात दिसलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही सुरुवात रुमालाने करा, म्हणजे आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की आपल्या याच्यात फॅब्रिक प्रत्येकाच्या घरात असतं, तर एक फॅब्रिक तरी वर्षातनं एक खादीचं घ्या, मग तो रुमाल असेल किंवा आपल्या बेडशीट असेल पलंगावरची, आपल्या उशींचे आभरे असतील किंवा खिडक्यांचे पडदे असतील, अशा एक आपली आपण वस्त्र जी घालतो आपण, स्त्रिया असतील तर साडी असेल, ड्रेस असेल, किंवा पुरुष असतील तर कुर्ता पायजमा असेल, जॅकेट असेल, एक कुठच्या तरी खादीची वस्त्र वर्षातनं एकदा खरेदी केलं पाहिजे, तर त्या खादीला प्रतिष्ठा निर्माण होईल.
1: याला जोडूनच एक प्रश्न आहे सर, की एक जर शर्ट करायचा असेल खादीचा, मी जर एक सदरा घ्यायचा झाला तर त्याच्या पाठीमाग माझ्या एका सदरा घेण्यामधून 8 जणांच्या एका दिवसाच्या रोजगाराला आपण अप्रत्यक्ष मदत करतोय, ही त्याच्या पाठीमागची पवित्र भावना आहे. आणि आपण एक शासन निर्णय कुठला तरी बोलताना म्हणाला होतात की बाबा शासन निर्णयाने प्रत्येक जे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत, नेमकं निर्णयाचं स्वरूप कसं आहे आणि तुमचं आव्हान कसं आहे नेमकं?
2: नाही, हे कसं आहे की केंद्र शासनाने अधिकृत एक परिपत्रक काढलेलं आहे की खादी विषयाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी

0: खादीचा प्रचार होण्यासाठी प्रत्येक विभागाने त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे पण आठवड्यातनं एक दिवस खादी परिधान केली पाहिजे. त्यामुळे हाही विषय घेऊन आम्ही जिथे जिथे आम्ही जातोय सरकारी विभागांना, त्या सरकारी विभागांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही आपापल्या विभागात, जसं आज आम्ही नागपूरच्याच महापालिकेच्या आम्ही आयुक्तांना भेटलो होतो की त्यांनाही तो विषय सांगितला, त्यांनी तो लगेच पटला, त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना बोलून आपण हे सुरू करू असं त्यांनी लगेच आवाहन केलं. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला महापालिकेत खादी आणि मधासाठी त्यांनी एक कायमस्वरूपी एक स्टॉल देण्याचंही मान्य केलं, जिथे कायम प्रदर्शन भरेल, लोकांचं प्रबोधन होईल. त्यामुळे तोही विषय आम्ही सगळीकडे करतोय. जसं आमच्या खादी बोर्डात, खादी मंडळात आम्ही दर सोमवार हा खादी परिधान करण्यासाठी ठरवलेला आहे. तसं आम्ही बरेच जण नेहमीच खादी घालतो, पण सोमवारी तर सर्वांनी घालावा. आज आमची सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यालय आहेत आणि 350 आमचे कर्मचारी आहेत, ते सर्व कर्मचारी सोमवारी तरी खादी नक्की परिधान करण्यासाठी ठरवलेलं आहे. तर हेच मोठ्या प्रमाणात जर आपण केलं तर मला असं वाटतं की ही खादीला प्रतिष्ठा मिळेल. आणि सुरुवात तुम्ही रुमालाने करा, प्रत्येकालाच एकदम जॅकेट घ्यायला जमणार नाहीत, सुरुवात तुम्ही रुमालाने करा.
1: शर्ट आहे.
0: दुसरा विषय असा की खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही आहे. तर आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की ग्रामोद्योग, म्हणजे ग्रामोद्योगच्या माध्यमातून जी वस्तू तयार होते ज्याच्यात अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, म्हणजे तुमच्या मेणबत्तीपासून ते तुमच्या कपड्यांपर्यंत त्यात खाद्यपदार्थसुद्धा आले, तर ह्या वस्तू आपण विकत घेणं म्हणजे खादी घरात पण खादीला प्रतिष्ठा देणं, त्याचा अर्थ तो आहे. मी आत्मनिर्भर भारत म्हणजे शेवटी काय की जो छोटा उद्योजक आहे, या छोट्या उद्योजकांनी तयार केलेली वस्तू मी विकत घेणं, म्हणजे आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की ती वस्तू विकत घेतली म्हणजे गरिबाच्या घरची ज्योती जळेल, म्हणजे त्याला आर्थिक त्याला उत्पन्न होईल, ही खरी खादी आहे. त्यामुळे असं सर्व भारतीयांनी ठरवलं की आपण आपल्याच वस्तू विकत घेणं, अर्थात त्याला गुणवत्ता असली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आमचं आव्हान आहे की आमचा जे उद्योजक आहे त्या उद्योजकांनी दर्जेदार वस्तूच उत्पन्न केल्या पाहिजेत. आणि आम्ही त्याच्यासाठी महाखादी नावाचा एक आमचा स्वतःचा ब्रँड विकसित केलेला आहे की या योजनातून जे स्वतःचे उद्योगधंदे सुरू करतात त्या उद्योगधंद्यातनं ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तूंना एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही महाखादी आमचा स्वतःचा ब्रँड केलेला आहे. त्या महाखादीखाली ती वस्तू आली सर्व निकष तपासल्यानंतर, तर मग आम्ही अनेक खादीची जी दुकानं आहेत अधिकृत तिथे विकण्यासाठी त्याला एक अधिकृत परवाना मिळतो, त्याला बाजारपेठ उपलब्ध होते. तर तोही आमचा उद्देश आहे. त्याच्यासाठी अनेक ठिकाणी प्रदर्शनं आम्ही भरवत असतो, आमचे मेळावे होतात, त्या ठिकाणी आम्ही अशा वस्तूंचे सगळे स्टॉल्स विक्रीसाठी ठेवत असतो.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात, ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं हे निवेदन. आज सकाळी 10 वाजता प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ओव्हरियन कॅन्सर आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर नितीन बोमनवार. थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067, 2560101 आणि 2529266. तर ऐकायला विसरू नका आणि सहभागी व्हायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी FM बँड 106.6 MHz हे विविध भारतीचं नागपूर केंद्र आहे. 9:30 झालीत. आज के फनकार हा कार्यक्रम काही क्षणांतच मुंबईहून.
4: विविध भारती आज के फनकार ये कार्यक्रम आप सुनेंगे थोड़ी ही देर में.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय ओव्हरियन कॅन्सर अर्थात अंडाशयाचा कर्करोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर नितीन बोमनवार. श्रोत्यो नमस्कार. HCG कॅन्सर हॉस्पिटल ऑटोमोटिव्ह चौक नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे ओव्हरियन कॅन्सर अर्थात अंडाशयाचा कर्करोग आणि तुमच्या प्रश्नांचं समाधान करण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत या विषयातले सुप्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर नितीन बोमनवार. तुमचे प्रश्न तुम्ही थेट डॉक्टरांना विचारू शकता आणि त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. नागपूरबाहेरून किंवा मोबाईलहून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड नंबर लक्षात ठेवावा. चला तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. डॉक्टर नितीन बोमनवार, खूप खूप स्वागत तुमचं आजच्या कार्यक्रमात. डॉक्टर, आज आपला विषय आहे ओव्हरियन कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा कर्करोग.
1: बरोबर.
0: तर ओव्हरियन कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय?
1: मॅडम, मी सांगू इच्छितो की आपण 8 मे हा दिवस

0: जागतिक ओव्हेरियन कॅन्सर डे म्हणून पाळतो.
1: अच्छा.
0: आणि हा दिवस पाळण्यामागे उद्देश असतो की लोकांमध्ये ओव्हेरियन कॅन्सर बद्दल जागरूकता निर्माण करणे आणि ओव्हेरियन कॅन्सर स्टेजला सुरुवातीच्या स्टेजमध्ये पकडणे आणि त्याला डिटेक्ट करणे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे काय, ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर होणे आहे. अंडाशय म्हणजे जे ओव्हरीज म्हणतो आपण, गर्भाशयाच्या बाजूला दोन अंडाशय असतात, त्यांचा कॅन्सर म्हणजे ओव्हेरियन कॅन्सर असतो. आणि हा जो ओव्हेरियन जो पोर्शन आहे हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेचा महत्वाचा भाग आहे. आणि ओव्हरऑल ओव्हेरियन कॅन्सर बघाल तर स्त्रियांमध्ये हा आढळणाऱ्या कॅन्सरपैकी तिसरा सर्वाधिक कॅन्सर आहे. जे पहिले सर्व्हिक्स आणि ब्रेस्ट कॅन्सर आहे त्यानंतर तिसरा सर्वाधिक कॅन्सर हा ओव्हेरियन कॅन्सर असतो. आणि या जवळपास स्त्रियांमध्ये 41 to 51 इयर्स वयोगटातील स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळतो. आणि रुरल च्या कम्पॅरिझनमध्ये अर्बनमध्ये सिटीजमध्ये मेट्रोजमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. आणि दुर्भाग्य असं की हा जो कॅन्सर आहे लेट स्टेज म्हणजे जवळपास 70 to 80% जो ओव्हेरियन कॅन्सर आहे ॲडव्हान्स स्टेजमध्ये ओळखल्या जातो, म्हणजे स्टेज 3 स्टेज 4 मध्ये पकडल्या जातो. त्यामुळे आपल्याला
1: निदान केल्या जातो.
0: बिलकुल मॅडम. त्यामुळे आपल्याला ओव्हेरियन कॅन्सर बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे फार आवश्यक आहे.
1: पण मग ही जागरूकता कशी, म्हणजे घरच्या घरी कसं कळेल एका स्त्रीला की आपल्याला ही चाचणी करून घ्यायला हवी, असा काही प्रॉब्लेम असू शकतो?
0: बरोबर. मी जसं सांगितलं की ऑलरेडी हे लक्षणं लेट येतात आणि त्याच्यामुळे ऍडव्हान्स स्टेजमध्ये डिटेक्ट होतो. तर काही लक्षणे आहेत जी जर तुम्हाला आढळले की जी सतत असतील किंवा दररोज किंवा काही आठवडे असतील तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. जसे की लक्षणामध्ये घेतलं तर पोट सतत फुगून असणे, किंवा स्त्रियांना वाटतं की नॉर्मल आहे पोट फुगून आहे, किंवा लवकर पोट भरल्यासारखं वाटणे, कमी खाल्ल्यानंतरही लवकर पोट भरतो, किंवा काही लोक कोरिलेट करतात की हे अपचन किंवा ऍसिडिटी सारखं सिम्प्टम, जसं काही लोकांना ब्लोटिंग होतो किंवा तर ते ऍसिडिटी आहे आणि याच्यासोबत कम्पेअर करतात की अपचन असेल, किंवा पोटात किंवा पेल्विकचा जो भाग आहे म्हणजे श्रोणीचा भागात जर दुखणं असेल तर त्याकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. किंवा वारंवार लघवी लागणे हे सुद्धा लक्षण ओव्हेरियन कॅन्सरचं असू शकतो. तसेच वजन सतत कमी होणे किंवा लवकर थकवा येणे, यापैकी कुठलेही जर लक्षण असले तर त्याकडे दुर्लक्ष जाण्याचं कारण काय, मी जसं सांगितलं गॅस अपचन किंवा युरिन इन्फेक्शन सारखे वाटू शकतात. पण हे जर लक्षणं सतत असतील, वाढते असतील तर तपासणी करायला पाहिजे.
1: बरोबर. आपल्या श्रोत्यांना एकदा सांगूया, आज हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ओव्हरियन कॅन्सर अर्थात अंडाशयाचा कर्करोग. आणि आपल्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध डॉक्टर नितीन बोमनवार. आणि तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता डॉक्टरांना, त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 6940067256001 आणि 2529266. एसटीडी कोड नंबर आपण जाणताच 0712. तर डॉक्टर आता आपण बोलत होतो प्रमाण या विषयावर.
0: बिलकुल.
1: आणि जागरूकतेवर. तर आता तुम्ही सांगितलं की पोट भरल्यासारखं वाटणं, लवकर पोट भरणं असे लक्षणं आढळून येतात. वयाचा काही संबंध आहे काय अशी, म्हणजे कोणत्या वयात हे प्रमाण आपल्याला जास्त आढळून येतो अंडाशयाच्या कर्करोग?
0: बिलकुल मॅडम. मी तुम्हाला अंडाशयाचं म्हणजे रिस्क फॅक्टर्स काय, तुम्ही वयमर्यादा जी सांगितली आहे त्याच्यानुसार मी रिस्क फॅक्टर्स आणि कुठल्या वयोगटात हा कॅन्सर आढळतो हे सांगू इच्छितो. आपण बघाल तर हा 50 नंतर होणारा कॅन्सर आहे. तर जे 41 to 50 वयोगटात असतात त्यांच्यामध्ये हा कॅन्सर जास्त आढळून येत आहे. तर जे स्त्रिया 41 किंवा 40+ असतील त्यांनी युजली काही टेस्ट किंवा काही असे लक्षणं आढळले जे आपण डिस्कस केले तर तपासायला पाहिजे. दुसरं, परिवारात जर कॅन्सरचा इतिहास असेल, ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर, कारण ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर जवळपास रिस्क फॅक्टर्स जे आहेत ते सारखे आहेत. जसं काही स्त्रियांना
1: अपत्यन वगैरे,
0: जेनेटिक्स आहे ना, तेच सांगत
1: आहे. डॉक्टर याविषयावर आपण बोलूच, पण एक श्रोते आहेत कॉलवर. हॅलो.
2: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर.
0: हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
2: लष्करी बाग नागपुर से. सर ये जो ओवेरियन कैंसर के बारे में आप जैसे कह रहे थे कि अर्बन फिनोमिना है, मतलब सर क्या ये मतलब सिटीज की जो लाइफस्टाइल है उसके वजह से मतलब लेडीज में होता है, और इसमें सर ये मतलब फैमिली हिस्ट्री मैटर करती है या नहीं?
0: हाँ, आपने अच्छा क्वेश्चन किया है. फैमिली हिस्ट्री मैटर करती है क्योंकि ये

0: जो ओवेरियन कैंसर है फैमिली में रन होता है, ब्रेस्ट कैंसर ओवेरियन कैंसर की हिस्ट्री रही तो फैमिलीज में, जैसे आपण म्हणतो की आई मावशी किंवा बहीण, यामध्ये जर कॅन्सर असेल परिवारात तर हा फॅमिलीमध्ये रन होऊ शकतो. त्यांनी जसं म्हटलं की अर्बन सिटीजमध्ये का बरं, म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये का बरं, याचं कारण जशा मेट्रो सिटीजमध्ये फिमेल्स आजकाल मुलं ठेवत नाही किंवा उशिरा मुलं ठेवतात किंवा काही स्त्रियांमध्ये मेनोपॉज उशिरा येतो किंवा ज्यांचं मासिक पाळी लवकर चालू होते 12 वर्षाच्या अगोदर चालू होते त्यांच्यामध्ये ओव्हेरियन कॅन्सरचं रिस्क वाढतो. तसेच ओबेसिटीचं प्रमाण मेट्रो सिटीजमध्ये जास्त आहे तो ओबेसिटी हा मोठा कारण आहे. त्याचबरोबर स्मोकिंग, रुरल कंपॅरिझन सिटीजमध्ये फिमेल्स आजकाल स्मोकिंगचं प्रमाण फार वाढलेलं आहे, त्याच्यामुळे मेट्रो सिटीजमध्ये ओव्हेरियन कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. आणि एंडोमेट्रियसिस म्हणून एक कंडिशन असते जी गर्भाशयाचा सूजन येते किंवा त्याच्या बाहेर सूजन येते, तर एंडोमेट्रियसिस ज्या फिमेल्समध्ये जास्त प्रमाणात असतो त्यामध्ये सुद्धा ओव्हेरियन कॅन्सर वाढण्याचं प्रमाण आहे. आणि पोस्टमेनोपॉजल लक्षणे जी असतात ते कमी करण्यासाठी हार्मोनल थेरपीज दिल्या जाते, तर कधी कधी त्या हार्मोनल थेरपीमुळे सुद्धा बिलकुल ओव्हेरियन आणि ब्रेस्ट कॅन्सर वाढण्यास त्या हार्मोनल थेरपीचा इफेक्ट पडू शकतो. तर ही सारी रिस्क फॅक्टर्स किंवा आपण कारण ओव्हेरियन कॅन्सरची समजू शकतो.
1: तुम्ही आता मेनोपॉजचं म्हणाले तर लवकर मासिक पाळी जाणं हे पण एक कारण असू शकतं का?
0: लवकर मासिक पाळी जाणं नाही, लेट मेनोपॉज, उशिरा मेनोपॉज, उशिरा जाणं आणि मासिक पाळी लवकर चालू होणं, जसं 12 पहिलेच मासिक पाळी चालू होणं आणि उशिरा मेनोपॉज येणं हे कारण असू शकते.
1: एक कॉल आहे. हॅलो. हॅलो
2: मॅडम नमस्कार, मी नागपूरहून बोलतेय.
1: नमस्कार, बोला.
2: मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता की मेनोपॉज जर झालेला आहे तर पण ओव्हेरियन कॅन्सरची शक्यता आहे का?
0: मेनोपॉज झालं म्हणजे ओव्हेरियन कॅन्सरची शक्यता असं नाही, कारण प्रत्येक स्त्रीला मेनोपॉज तर येणार, पण उशिरा मेनोपॉज आलं असेल आणि काही तुम्हाला जर समजा मेनोपॉज नंतर काही लक्षणे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, म्हणजे मेनोपॉज नंतर जे शरीरात बदल होतात त्याकडे दुर्लक्ष करायला नाही पाहिजे किंवा संतुलित आहार घ्यायला पाहिजे, वजनात कमी ठेवायला पाहिजे, वजन कमी ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला काही जर लक्षणे सतत वाटले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला किंवा गायनेकोलॉजिस्टला संपर्क करायला पाहिजे, त्यामुळे ते जर जे सतत येणारे लक्षण आहे ते जर तुम्हाला सामान्य वाटण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना भेटलं तर त्याचं काही निदान होऊ शकतो.
1: मला असं वाटतं त्यांना असं म्हणायचं होतं की एकदा मेनोपॉज होऊन गेला त्यानंतर पण ही शक्यता असते का?
0: हो हो, मेनोपॉज नंतरही शक्यता असते.
1: म्हणजे नंतरही आपल्याला चाचण्या करत राहायला हवं जर तुम्हाला काही लक्षणं आढळले
0: तर. मी जसं सांगितलं लक्षणे ते जर सतत तुम्हाला आणि त्यांचं जर अधिक प्रमाण वाढत असेल तर तुम्ही करायला पाहिजे. आता ऍक्च्युली तुम्ही जर प्रश्न केला ना स्क्रीनिंग टेस्ट बद्दल आहे, जसं काही म्हणजे आपण ओळखू शकतो का, ऍक्च्युली कसं सामान्य स्त्रियांसाठी असं म्हणजे एक प्रभावी स्क्रीनिंग टेस्ट नाही, जसं कसं आपण ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर याच्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट आहे. आम्ही ऍडवाईस करतो की वयाच्या 40 स्त्रियांनी मॅमोग्राफी किंवा सर्वायकल कॅन्सरसाठी पॅपस्मिअर करायला पाहिजे, पण ओव्हेरियन कॅन्सरसाठी असं प्रभावी स्क्रीनिंग टेस्ट आलेलं नाही. पण ज्या स्त्रियांना हाय रिस्कमध्ये येतात, जसं मी सांगितलं की फॅमिली हिस्ट्री आहे किंवा लेट मेनोपॉज आहे, त्यांच्यासाठी आपण CA125 म्हणून एक रक्त तपासणी असते किंवा ट्रान्सवजायनल सोनोग्राफी करू शकतात, पण हे 100% खात्रीपूर्वक सांगू शकत नाहीत.
1: अच्छा.
0: हां, पण तुम्ही जर जे लक्षण आपण डिस्कस केले ते असल्यास तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
1: या चाचण्यांवर आपण बोलूच. आता एक कॉल आहे. हॅलो.
3: हॅलो मॅडम, मी रानू गोरे शंकरपूर से.
1: जी जी.
3: गुड मॉर्निंग सर.
0: सर
3: मेरा ये सवाल था कि ओवेरियन कैंसर जो है वो किस एज में होने के ज्यादा चांसेस रहते हैं, और दूसरा ये था कि अगर ओवेरियन कैंसर हो गया है तो और भी दूसरे कैंसर होने के चांसेस है क्या?
0: मैडम आपने अच्छा क्वेश्चन किया कि ओवेरियन कैंसर हुआ तो दूसरा कैंसर होने की शक्यता है क्या. पहिले आपने पूछा की एज, तो जसं मी सांगितलं आताच की 41-51 इयर्सच्या वयोगटामध्ये हा कॅन्सरचा प्रमाण जास्त आहे, तर जसं तुमची एज वाढेल ओल्ड एजकडे हा कॅन्सरचा प्रमाण वाढतो. आणि त्यांनी दुसरा प्रश्न जो विचारला तो म्हणजे म्युटेशन, म्हणजे जेनेटिक म्युटेशन हेरिडेटरी आहे का किंवा दुसरा कॅन्सर होऊ शकतं का, तर ब्राका म्युटेशन म्हणून असते एक ब्राका जीन म्युटेशन, त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सरचं लक्षणीय धोका असतो. जसं ओव्हेरियन कॅन्सर असेल आणि तुम्ही ब्राका टेस्ट केली, त्याच्यात जर ब्राका 1 ब्राका 2 पॉझिटिव्ह असले तर ब्रेस्ट कॅन्सर

0: कॅन्सरची शक्यता असू शकते. त्याच्यामुळे आपण ह्या टेस्ट बराका जीन म्युटेशन करायला पाहिजे. किंवा फॅमिलीमध्ये मावशी आई किंवा बहिणीला जर कॅन्सर यापैकी कुठला कॅन्सर असेल तर तुम्ही यापैकी लक्षणं आढळल्यास किंवा आपण ही जी ब्राका म्युटेशन टेस्ट आहे ही करायला पाहिजे.
1: ही ब्राका म्युटेशन टेस्ट जी म्हणले तर ती म्हणजे लक्षणं आढळणंच आवश्यक असतं का की त्याशिवाय पण आपण करू शकतो की हा ठीक आहे हे वय झालं की आता ही एक टेस्ट एकदा करून
0: घ्यायची? नाही, ती म्हणजे आपण वय झालं म्हणजे प्रत्येकानेच करायचं असं नाही म्हटलं. ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे की आई मावशी बहीण मध्ये ओव्हेरियन कॅन्सर किंवा फॅमिलीमध्ये जर कमी वयोगटात जर हा कॅन्सर झालेला असेल म्हणजे एक तर फॅमिली हिस्ट्री, दुसरं कमी वयोगटात म्हणजे 40 पेक्षा कमी वयोगटात किंवा 50 पेक्षा पकडू आपण कमी वयोगटात जर हा कॅन्सर झालेला असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर हाय रिस्क असेल तर तुम्ही जेनेटिक टेस्टिंग म्हणजे ब्राका जीन म्युटेशन टेस्टिंग करायला पाहिजे.
1: पर प्रिकॉशन म्हणून असं काही चाचण्या करायच्या का किंवा करायला हव्या का की नाही आता आपलं मेनोपॉज संपायला आलं आहे किंवा संपलं आहे, मग जर ओबेसिटी आहे, पोटाचा घेर जास्त आहे, वजन जास्त आहे, मग अशा वेळी ती करायला हवी का?
0: हा बिलकुल मॅडम, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की असं प्रभावी स्क्रीनिंग टेस्ट तर कुठली ओव्हेरियन कॅन्सरसाठी नाही, पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही CA125 रक्त तपासणी करू शकता आणि ट्रान्सवजायनल अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी करू शकता. त्याच्यामध्ये काही असल्यास आढळून येईल, पण ह्या 100% खात्रीपूर्वक आपण सांगू शकत नाही. तुम्हाला वाटलं तर ह्या 2 टेस्ट करू शकताय. एक तर तुम्ही डॉक्टरांकडून चेकअप करू शकता, पेल्विक एक्झामिनेशन, ह्या 2 टेस्ट करू शकता.
1: मला असं वाटतं म्हणूनच याचं निदान थोडं उशिरा होतं, कारण की आधी अशा प्रभावी टेस्ट नाही आहेत त्याच्या 100% शुअर अशा.
0: ते आणि बरेच स्त्रिया दुर्लक्ष करतात, कारण हे जे सिम्पटम्स आहेत सामान्य सिम्पटम्स
1: सामान्य आहे,
0: कारण पोट फुगणं किंवा भूक न लागणं
1: जनरली बाळंतपणानंतर म्हणतात हा ठीक आहे आला.
0: आणि फिमेल्स मध्ये ओबेसिटी, पोस्ट प्रेग्नन्सी येतात, ते कोरिलेट करतात आणि ते थोडस दुर्लक्ष केलं जातं.
1: एक कॉल आहे. हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हा हा बोला.
2: हॅलो
1: तुमचा रेडिओ सेटचा आवाज थोडा कमी करा किंवा तुम्ही थोडे दूर जाऊन बोला.
2: आवाज येते सर?
1: येतोय. तुम्ही प्रश्न विचारा. येतोय आवाज.
2: हा मी 62 वर्षाची आहे आणि मला आता 9-10 वर्ष झाले पांढरं पाणी येते थोडं थोडं, तर त्याच्याने काही होणार तर नाही सर?
0: नाही, तुमचं जसं 62 वर्ष आहे आणि जर 10-12 वर्षापासून पांढरं पाणी वाहत आहे तर तुम्ही ओव्हेरियन कॅन्सरसाठी नाही पण जे गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सर म्हणतो त्याच्यासाठी तपासणी करायला पाहिजे. पॅप्स मेयर म्हणून
2: एक 1-2 वेळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सांगितलं नाही त्यांनी.
0: नाही, त्यांनी तपासणी केली असेल म्हणजे एक तर तुमचं खालच्या भागाची तपासणी केली असेल, पण एक पॅप्समिअर म्हणून टेस्ट येते ती करून घ्या म्हणजे तुम्ही निश्चिंत होऊ शकता की बाबा नाही
1: आणि
0: शंका नको आणि वायडीसाठी ट्रीटमेंट घेऊन घ्या.
1: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज या कार्यक्रमाचा विषय आहे ओव्हरियन कॅन्सर अर्थात अंडाशयाचा कर्करोग, आणि तुमच्या प्रश्नांचं समाधान करण्यासाठी डॉक्टर उपस्थित आहेत, डॉक्टर नितीन बोमनवार. तुमचे प्रश्न तुम्ही आम्हाला थेट विचारू शकता, त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 6940067, 2561001 आणि 2529266. नागपूरबाहेरून किंवा मोबाईलहून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड नंबर लावायचा आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत HCG कॅन्सर हॉस्पिटल, ऑटोमोटिव्ह चौक, नागपूर. तर डॉक्टर, एक कॉल आलेला आहे, आपण बोलतोय. हॅलो
3: मॅडम, मग अशी फोन कट झाला मेनोपॉज बद्दल जे मी विचारलं होतं. ऍक्च्युली माझं वय 53 आहे, 37 एज मध्येच मला मेनोपॉज झाला होता, मेनोपॉज झाला होता राईट.
1: पण
3: आता मला तसं 1 वर्षापासून खूप फॅटी, खूप टायर्डनेस, आणि त्याचं आता डॉक्टर म्हणाले ना की थोडं लक्ष द्यायला हवं होतं, पोट फुगल्यासारखं हे सगळं होतंय.
0: तुमचं 37 एजला मेनोपॉज सुरू झालं तर म्हणजे अर्ली मेनोपॉज आहे, तर तेच बंद झालं. हो, तर तुम्हाला जसं काही हे जे लक्षण सांगितले ते असतील जसं पोट फुगणं किंवा नाही का, आणि तुम्ही

0: टायर्डनेस वगैरे सांगून आलं तर हे पोस्टमेनोरल सिमटम्सही असतात काही, पण तुम्ही एकदा गायनेकोलॉजिस्टकडून चेकअप करून घ्यायला पाहिजे, पेल्विक एक्झामिनेशन करून घ्यायला पाहिजे. त्यांना काही तसं वाटलं तर मग CA-125 ब्लड टेस्ट आणि अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे सोनोग्राफी करून घेतील, तर तुम्ही दाखवायला पाहिजे डॉक्टरांना.
1: डॉक्टर, ओव्हरीज म्हणजे अंडाशयाची आपण अशी प्रिकॉशन म्हणून काही काळजी घेऊ शकतो का की नाही? आता कॅन्सर होण्याची लक्षणं दिसत नाही आहेत, पण आपल्याला काळजी घ्यायची आहे की न हो यासाठी?
0: बिलकुल, यासाठी मॅडम काही आपण
1: या विषयावर बोलूच.
0: बिलकुल.
1: कॉल आहे, श्रोते आहेत. हॅलो.
2: हॅलो
3: हॅलो मॅडम, नमस्कार.
1: हा नमस्कार.
3: नमस्कार सर.
0: हा नमस्कार, बोला ना.
3: सर, तुम्हाला एक प्रश्न असा माझा होता. माझ्या मिसेसचं वय 32 वर्ष आहे.
0: बर.
3: आणखी तिला म्हणजे सतत तिचं डोकं दुखणे, आणखी ऍसिडिटीचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं तिचं. तर त्याच्यावरून सर तिला काही म्हणजे समोर त्रास होऊ शकते का? म्हणजे काही ते गोळ्या घेतले, ऍसिडिटीचं घेतलं, त्यामुळे नंतर मग तिला रिलीफ वाटते, परंतु मग मोशन बरोबर नाहीयेत. आणखी बाकी तर याच्यावरून सर काही तिचा इफेक्ट होऊ शकते का ह्या आजार तुम्ही सांगितला त्यावर?
0: नाही, तुम्ही जसं वय 32 आहे आणि तुम्ही सांगितलं की हेडेक होत आहे किंवा ऍसिडिटीचा त्रास होता, नाही का? तर हे मोस्टली जे आपण जे ऍसिडिटीचा जे म्हणतो ना आपण
1: डिसऑर्डर,
0: त्याच्याशी रिलेट होऊ शकते. तर तुम्ही एकदा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा ओपिनियन घ्यायला पाहिजे.
1: मला असं वाटतं त्यांचं कधी असंही होतं की खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या जातात,
0: स्त्रियांमध्ये बरेचदा म्हणजे हे होत नाही, तर ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जो आहे किंवा गॅसेसचा जो प्रॉब्लेम आहे होतो, आणि त्याच्यामुळे कधी कधी ऍसिडिटीमुळे हेडेक सुद्धा असतो. कोरिलेट करणे डिफिकल्ट आहे,
1: पण त्याचा आपल्या कर्करोगाशी काही संबंध?
0: हा मोस्टली या एजमध्ये काही हे नाही, तरी त्यांनी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला भेटायला पाहिजे.
1: बरोबर. आपण चाचण्यांविषयी म्हणत होतो की प्रिकॉशन म्हणून आपण घरच्या घरी काय काळजी घेऊ शकतो का?
0: बिलकुल, तुम्ही जसं मॅडम म्हटलं की आपण काय प्रिव्हेन्शन साठी किंवा प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे की ओव्हेरियन कॅन्सर होणार नाही, तर यासाठी म्हणजे सगळ्यात अगोदर म्हणजे मेनोपॉज नंतर जे लक्षण आहेत त्याकडे दुर्लक्ष न करणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रित ठेवणे, आणि कुठलेही लक्षण सातत्याने येणारे जे काही सामान्य लक्षण आहेत ते अधिक प्रमाणात किंवा सतत असतील, म्हणजे दररोज असतील किंवा काही आठवडे असतील, तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करून त्या आज तुम्ही जे म्हटले काही फूड मॉडिफिकेशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, तर जसं स्मोकिंग म्हटलं मेट्रो सिटीजमध्ये, तर धूम्रपान बंद करायला पाहिजे, आणि लाईफस्टाईलमध्ये जसं शारीरिकरित्या सक्रिय राहायला पाहिजे, लवकर झोपणं ते तर आहेच, आणि फूड मॉडिफिकेशनमध्ये आजकाल जसं जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे, रेडमीट खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे जास्त लोकांनी प्रिफर केलं आहे, तर ते कमी करायला पाहिजे, आणि हिरवे पालेभाज्या फ्रुट्स यांचं हे आहारात वाढवायला पाहिजे, मिठाचं प्रमाण कमी करायला पाहिजे, आणि जे प्रोसेस किंवा टीन फूड आहेत ते अवॉइड करायला पाहिजे.
1: बरोबर. एक कॉल आहे. हॅलो. हॅलो.
4: हा मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता.
1: हा बोला.
0: बोला मॅडम.
4: मॅडम सर सॉरी, मला एक प्रश्न विचार, माझी एज 41 इयर्स आहे. मला एक वर्ष झालं की मोनोपॉज झालेला आहे.
0: बरं बरं.
4: पण जसं संबंध करताना ना त्रास होतो.
0: अच्छा. तुमचं जसं एज 41 इयर्स आहे आणि जर तुम्हाला संबंध करताना पेन होतो याचा अर्थ बरोबर ना, जर संबंध करताना त्रास होता तर हे सर्व्हिक्स कॅन्सरशी रिलेट करू शकतो आपण, जो गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सर असतो. तर तुम्ही एकदा गायनेकोलॉजिस्टला दाखवायला पाहिजे, कारण पोस्ट मेनोपॉजल जर इंटरकोर्सच्या वेळी त्रास होत असेल ते सर्व्हिक्स कॅन्सरचे इंडिकेशन असू शकते. तर एकदा तुम्ही पॅपस्मिअर करायला पाहिजे आणि गायनेकोलॉजिस्ट किंवा एखाद्या कॅन्सर स्पेशलिस्टला दाखवायला पाहिजे. ओव्हेरियन कॅन्सरशी असं संबंध नाही, पण सर्व्हिक्स कॅन्सरसोबत असू शकतो.
1: प्रतिबंध आणण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो?
0: म्हणजे रोग तुम्हाला म्हणायचं प्रिव्हेन्शनसाठी. बरोबर. नाही, आता आपण जसं डिस्कस केलं ना की आहारामध्ये बदल करावा लागेल सगळ्यात महत्वाचं, नियंत्रण वजनामध्ये, आणि मेट्रो सिटीजमध्ये जो स्मोकिंगचा हे वाढलेला आहे आणि फूड हॅबिट्समुळे ओबेसिटी वाढत आहे आणि याच्यामुळे ओव्हेरियन कॅन्सरचं प्रमाण आहे, तर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. एक तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, फूड हॅबिट मॉडिफिकेशन, स्क्रीनिंग प्रभावी नाही पण आपण वयात काही सिमटम्स आले त्याच्या स्क्रीनिंग टेस्ट सांगितल्या मी किंवा ज्या टेस्ट सांगितल्या त्या करायला पाहिजे. ॲज सच जसं

0: सर्व्हिक्स कॅन्सर मध्ये वॅक्सिनेशन आहे तसं ओव्हेरियन कॅन्सर मध्ये नाही.
1: ऍक्च्युली मला तेच म्हणायचं होतं की जसं काही रोगांसाठी आपण आधीच प्रतिबंध म्हणून एखादी लस घेत असतो
0: बरोबर,
1: तर तसं या अंडाशयाच्या कॅन्सर साठी आहे का?
0: नाही, वॅक्सिनेशन सर्व्हिक्स कॅन्सर साठी आहे जे वयाच्या 9 ते 14 वर्षाच्या पिरियड मध्ये प्रत्येक स्त्रीने घ्यायला पाहिजे. पण आता गव्हर्नमेंटनी असं म्हटलं आहे की 45 पर्यंत एज पर्यंत ज्या फिमेल्स आहेत त्यांनी सर्व्हिक्स वॅक्सिन घेऊ शकतात. तसंच हेपेटायटिस बी व्हायरस वॅक्सिन जो लिव्हर कॅन्सर प्रिव्हेंट करतो, ते दोन वॅक्सिन कॅन्सर प्रिव्हेंशनसाठी मोस्टली आहेत. ओव्हेरियन कॅन्सरसाठी असं कुठलंही वॅक्सिन आलेलं नाही. फक्त तुम्ही प्रतिबंधक म्हणून जे मी प्रिव्हेंशनसाठी जे आहे प्रिकॉशनरी लाईफस्टाईल आणि फूड मॉडिफिकेशनला करायला पाहिजे.
1: वय किती मॅटर करतं? म्हणजे जसं तुम्ही म्हणाले की 50 पुढे हे साधारण लक्षणं आढळून येतात, पण आधी असं 50 आधी असं एखादा पेशंट आढळलाय का तुम्हाला?
0: हा मॅडम, मी 41 to 50 इयर्स म्हटलं तर 41 to 50 इयर्सच्या दरम्यान जास्तीत जास्त पेशंट आढळतात.
1: हा
0: एज रिलेटेड डिसीज आहेच, म्हणजे जशी एज वाढते तसं या कॅन्सरचं प्रमाण होण्याची शक्यता वाढते. कारण हार्मोनल बदल होतात, मेनोपॉजमुळे हार्मोनल थेरपी मिळते काही पेशंट्सला, तर ह्या सगळ्या गोष्टी रिलेट करतात. ओबेसिटी असते, तर जशी एज वाढेल तसं या कॅन्सरची रिस्क राहते.
1: गर्भाशयाचा कॅन्सर आणि अंडाशयाचा कॅन्सर यात काय फरक आहे लक्षणांमध्ये? आपण यावर बोलूच, पण एक श्रोता आहेत लाईनवर. हॅलो
2: मॅडम, फोन जरा उशिरा लावला तर मला ओव्हरियन कॅन्सरची लक्षणं काय ते ऐकून घ्यायचं
1: होतं. बरं बरं, सांगते.
0: बरं, मी सांगू इच्छितो जसे काही लक्षणं मी सांगितल्या पर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही रिपीट सांगू तुम्हाला की काही लक्षणं सतत किंवा जर काही आठवडे असतील तर तुम्ही त्यांना तपासायला पाहिजे. जसं पोट सतत फुगून राहणे किंवा लवकर पोट भरल्यासारखं वाटणं किंवा लघवीला वारंवार जावं लागणे किंवा तुम्हाला ऍसिडिटी किंवा अपचन सारखे जर लक्षणं असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेटायला पाहिजे. आणि काही लक्षणं यापैकी जर सतत असतील, जसं पेल्विक म्हणजे श्रोणीच्या भागात दुखत असेल किंवा पोटाच्या खालच्या भागात दुखत असेल, तर हे ओव्हेरियन कॅन्सरचे लक्षण असू शकतात. तर यांना दुर्लक्ष न करता, काही जेव्हा ॲडव्हान्स स्टेज असतो तो काही पेशंटचं वजन लवकर कमी होतो, सतत कमी होत असतं, किंवा त्यांना थकवा लवकर येतो, भूक कमी होते, हे सुद्धा लक्षणे ॲडव्हान्स ओव्हेरियन कॅन्सरचे असू शकतात की लवकर थकवा येणे, भूक कमी होणे आणि वजन घटणे. तर यापैकी कुठलेही लक्षणं असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे.
1: बरोबर, मला सगळं त्यांचं समाधान झालं असेल. आपण बोलत होतो गर्भाशयाचा कॅन्सर आणि अंडाशयाचा कॅन्सर, तर यातला फरक कसा समजायचा?
0: आता आपण अंडाशयाच्या कॅन्सरचे लक्षणं तर आपण डिस्कस केलेच आहेत बरोबर. तर गर्भाशयाचा कॅन्सर जो असतो तो मोस्टली आपल्या रिजनमध्ये गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सर हा प्रामुख्याने आढळला जातो, ज्याला आपण सर्व्हिक्स कॅन्सर म्हणतो. तो रुरलमध्ये नंबर 1 कॅन्सर आहे फिमेल्समध्ये आणि मेट्रो सिटीजमध्ये नंबर 2. कारण रुरलमध्ये प्रमाण जास्त असण्याचं कारण काय आहे की फिमेल्स लवकर लग्न करतात, प्रेग्नन्सी जास्त ठेवतात आणि जो खालच्या भागाची केअर घेतल्या जात नाही. आणि या कारणामुळे सर्व्हिक्स कॅन्सरचा प्रमाण जो आहे तो रुरल एरियाजमध्ये जास्त प्रमाण आहे कम्पेअर टू मेट्रो सिटीज.
1: आणि श्रोता आहे.
0: बिलकुल.
1: हॅलो
3: हॅलो
0: हॅलो
1: हॅलो, तुम्ही रेडिओ सेट तुमचा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा.
3: हा नमस्कार डॉक्टर, मी लीना ब्राह्मणकर नागपूर कन्नंबरनगर मधून बोलते.
0: हा नमस्कार मॅडम, बोला.
3: तर माझी आईला 72 वर्षी आता झाला होता कॅन्सर ओव्हेरियन.
0: बरं,
3: एक्सपायर झाली होती आता. तर मला म्हणायचं की मी ओव्हरीज काढणं बरोबर राहील का?
0: मॅडम, असं एकदम ओव्हरीज काढायचं हे नाही आहे. जसं तुम्हाला जर काही भीती वाटत असेल की तुमच्या आईला ओव्हेरियन कॅन्सर झालं होतं, तर तुम्ही जी ब्राका जीन म्युटेशन टेस्ट आहे ती करू शकता, किंवा अगोदर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून जे मी म्हटलं CA125 टेस्ट आहे किंवा ट्रान्सवजायनल अल्ट्रासोनोग्राफी हे करू शकता आणि ब्राका म्युटेशन टेस्ट करू शकता. एकदम ओव्हरी काढण्याची गरज नाही. असं
1: किती किती इंटरवल मध्ये, म्हणजे किती महिन्यांनी, वर्षांनी?
0: वर्षातून एकदा करायला पाहिजे.
1: अच्छा, चालतं. असं आपण बोलत होतो
0: ब्राका म्युटेशन एकदा केलं तरी सफिशियंट आहे. मी बाकी CA125 आणि ते वर्षातून एकदा केला करायला काही हरकत नाही.

0: प्रेग्नन्सी आणि अंडाशयाचा कॅन्सर यांचा संबंध आहे का? म्हणजे जास्त अपत्य असेल तर चान्सेस जास्त असतात असं काही म्हणू शकतो का?
1: नाही, अपत्य नसणे हा मी सांगितलं होतं तुम्हाला. नली पॅरिटीमध्ये ज्या स्त्रियांना अपत्य होत नाही त्यांच्यामध्ये ओव्हेरियन कॅन्सरचं प्रमाण वाढतो, म्हणजे ओव्हेरियन कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर अपत्य नसणे हा ओव्हेरियन कॅन्सरचा काज आहे. अपत्य जास्त होणे हे सर्व्हिक्स कॅन्सरचं काज होऊ शकतो. तर अपत्य नसणे आपण म्हणू शकतो की ओव्हेरियन कॅन्सर त्याच्यामुळे होऊ शकतो.
0: आता या यांनी जो कॉल केला होता त्यांनी म्हटलं ओव्हरियन्स काढून टाकायचे का, ते हे कितपत योग्य असतं? म्हणजे हा एक पर्याय असू शकतो का?
1: नाही, आम्ही तसं ऍडवाईस करत नाही. कारण जसं मी सांगितलं, आईला आहे म्हणजे एकदम तुम्हाला असं नाही, तुम्ही ती टेस्ट करू शकता ना. हेरिडिटी जी मी म्हटलं, ब्राका जीन म्युटेशन टेस्ट जी आहे ती करा. जर ती जर पॉझिटिव्ह आली तर मग आपण ओव्हरीज काढण्याची सर्जरी करतो. जर ती ब्राका म्युटेशन पॉझिटिव्ह आली, कुठलं ब्राका 1 आहे 2 आहे त्याच्यानुसार मग ब्रेस्ट पण काढण्याची शक्यता आम्ही प्रोफायलॅक्टिक मास्टेक्टॉमी म्हणतात. ज्यांच्यामध्ये ब्राका 1 पॉझिटिव्ह असतो त्यांना ब्रेस्ट कॅन्सर पुढे जाऊन होण्याची शक्यता असते. तर आम्ही त्यांना दोन्ही ब्रेस्ट काढण्याचा सल्ला देत असतो आणि ओव्हरीज काढण्याचा. तर ते पॉझिटिव्ह असलं तर असं प्रत्येक स्त्रीने ओव्हरीज काढायचं गरज नाही.
0: बरं, एकदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा शक्यता असते का?
1: हां मॅडम, जसं आता आपण उपचार मतलब शस्त्रक्रिया बदलतो, आपण मोस्टली ओव्हेरियन कॅन्सरमध्ये 3 म्हणजे हे आहेत सर्जरीचे. एक तर सगळ्यात पहिले डायग्नोसिस करणं. डायग्नोसिससाठी जसं मी म्हटलं की त्यांची लक्षणे काय आहे, पेल्विक एक्झामिनेशन करणे, नंतर CA-125 टेस्ट, नंतर सोनोग्राफी किंवा CT स्कॅन, किंवा आता आम्ही ॲडव्हान्स स्टेजसाठी पेट स्कॅन करतो. पेट स्कॅन हा पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी म्हणतात. पेट स्कॅन पूर्ण शरीराचा होतो आणि त्याच्यामध्ये कॅन्सरची ऍक्टिव्हिटी शरीरात कुठे आहे का ओव्हरीशिवाय ते माहिती होते. म्हणजे स्टेजिंग आपल्याला प्रॉपर पेट स्कॅनपासून किंवा कॅन्सर स्प्रेड झाला आहे का शरीराच्या दुसऱ्या भागात हे माहिती होते. नंतर जर ॲडव्हान्स असेल आपल्याला किमोथेरपी द्यायची असेल तर बायोप्सीसुद्धा करावं लागते. डायरेक्ट सर्जरी असेल तर आम्ही मोस्टली बायोप्सी करत नाही, कारण बायोप्सीची गरज नसते सर्जरीसाठी. तर बायोप्सी हे निदान करण्यासाठी आवश्यक असतं. हे झालं निदान करण्यासाठी किंवा डायग्नोसिस करण्याचं. एकदा डायग्नोसिस झालं तर मग कुठली स्टेज आहे काय आहे त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट डिसाईड करतो. जसं आपण स्टेज जर म्हटलं तर स्टेज 1 मध्ये 90% चान्सेस असतात की पेशंट पूर्णपणे ठीक होऊ शकतो. स्टेज 2 मध्ये 70% चान्सेस असतात की पेशंट क्युअर होऊ शकतो. पण स्टेज 3 स्टेज 4 मध्ये 30-40% किंवा त्यापेक्षा कमी चान्सेस आहे की पेशंट ठीक होईल. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस होणं किंवा पहिले सुरुवातीच्या स्टेजमध्ये डायग्नोसिस होणं महत्वाचं आहे. म्हणून आपण जे म्हटलं की जागतिक ओव्हेरियन कॅन्सर डे ह्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून कॅन्सर लवकर ओळखणे महत्वाचं आहे. तर यासाठी हा दिवस पाळला जातो. तर ट्रीटमेंटमध्ये 3 हे असतात, एक सर्जरी, किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी.
0: डॉक्टर, हा विषय खूप मोठा आहे, आपण ही चर्चा पुन्हा करूया पुढील कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकत होतात. आज तज्ज्ञ होते सुप्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन बोमनवार. या कार्यक्रमाचे प्रायोजक HCG कॅन्सर हॉस्पिटल, ऑटोमोटिव्ह चौक, नागपूर. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं रंजना बारापात्रे आणि नंदकिशोर पोकळे यांचं, निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरसपुरे. आता मी शीतल डॉक्टर नितीन बोमनवार यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह कार्यक्रम आताच आपण ऐकत होतात. आज विषय होता ओव्हरियन कॅन्सर आणि तज्ज्ञ होते डॉक्टर नितीन बोमनवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राहून आणि विविध भारतीहून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

0: एफ एम बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. यावेळी 10:31 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
2: अच्छा.
3: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
3: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी

0: आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-89-91 1800-267-89-91 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwah.com 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रस्तुत आहे प्रोग्राम मिश्र संगीत. ये आवाजें हैं सोनू निगम तथा श्रद्धा पंडित की. फैज अनवर के बोल, साजिद वाजिद का संगीत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

0: देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
1: FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 10:58
2: करार करणं आणि आवश्यकतेनुसार कर्ज मागणी करण्याबाबतचे अधिकार महानगर आयुक्त यांना प्रदान करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली। काल सह्याद्री अतिथीगृह इथं नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 11वी बैठक मुख्यमंत्री आणि अध्यक्ष नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली झाली। बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। बैठकीत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 2025-26 सुधारित अंदाजपत्रकाला तसंच 2026-27 अनुमानित अंदाजपत्रकाला मान्यता प्रदान करण्यात आली। नागपूर महानगर प्रदेश क्षेत्राकरता भविष्यातील लागणाऱ्या पाण्याची निकट लक्षात घेता गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातून नागपूर महानगर क्षेत्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याकरता जलसंपदा विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या प्रस्तावित वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी होत असलेल्या जमिनीचं भूसंपादनाअंतर्गत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकरता अधिकचे 10 मीटर रुंदीचे आणि अंदाजित 50 किलोमीटर लांबीचे जमीन अधिग्रहण जलसंपदा विभागाच्या प्रस्तावित प्रकल्पात अंतर्भूत करण्याबाबत देखील मंजुरी प्रदान करण्यात आली आहे। नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सामायिक मुद्रेला मान्यता देण्यात आली आहे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या लोगोचा वापर व्यापार चिन्ह म्हणून कॉपीराईटसह वापर करण्यास प्राधिकरणानं मान्यता दिली आहे। नागपूर महानगर क्षेत्राच्या पायाभूत सुविधा, आर्थिक नियोजन आणि दीर्घकालीन शहरी विकासाला यामुळे चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या पुरवणी परीक्षा तसंच श्रेणी सुधार परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होते आहे। विद्यार्थ्यांना 15 मेपर्यंत नियमित शुल्कासह तर 20 मेपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। लोकशाही ही आपल्या रक्तातली संस्कार सरिता असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। देशातल्या 5 विधानसभा निवडणुकांसह 7 पोटनिवडणुकांची मतमोजणी आणि निकाल काल जाहीर झाले। या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत भाजपा मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात ते बोलत होते। या निवडणुकीतला विजय हा राज्यघटना तसंच घटनात्मक संस्थांचा विजय असल्याचं मोदी यांनी नमूद केलं। या निवडणुकीत झालेल्या विक्रमी मतदानाचा पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला आहे। विक्रमी मतदानात महिला वर्गाचं योगदान अत्यंत महत्वाचं असल्याचं ते म्हणाले। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
1: FM बँड 16.6 MHz पर विविध भारती के नागपूर केंद्र से हम बोल रहे हैं। मधुमालती कार्यक्रम के लिए कीजिए थोड़ा सा इंतजार।

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: मधुमालती प्रोग्राम में आइए अब सुनते हैं हमराज फिल्म का ये गीत. इस गीत की फरमाइश की है गजानन लिखार, खुशाल सोनकुसरे, दीपक पौनीकर तथा महेश बोकड़े इन श्रोताओं ने. बेरडी से ये श्रोता है हुकुम करमरकर, सुनीता, हार्दिक, प्राची तथा तनु करमरकर. आइए सुनते हैं हमराज फिल्म का ये गीत. महेंद्र कपूर की आवाज़ है, साहिर के बोल, रवि का संगीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आइए अब अगला गीत सुनते हैं हीरो फिल्म से. अनुराधा पौडवाल तथा मनहर उदास की आवाजें हैं, आनंद बख्शी के बोल, लक्ष्मीकांत प्यारेलाल का संगीत. इस गीत की फरमाइश की है दर्जी मोहल्ला कामठी से महेश मंथापुरवार, वैशाली मंथापुरवार, उर्मिला निहाल मंथापुरवार, काका लक्ष्मीनारायण मंथापुरवार और समस्त मंथापुरवार परिवार, तथा पटेल नगर मलोट से रमेश कुमार जाजोरिया, गीता रानी जाजोरिया, दीप गगन जाजोरिया, बेबी आरजू जाजोरिया. आइए सुनते हैं इन सभी श्रोताओं का फरमाइशी ये गीत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे.

0: प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: लज्जा फिल्म से ये गीत है. अलका याग्निक की आवाज है. समीर के बोल, अनु मलिक का संगीत. इस गीत की फरमाइश की है मानेवाड़ा रोड से देवेंद्र भटकर, सुशीला भटकर, अंकिता भटकर, मोहन मनोहर दुर्गे, लक्ष्मण देवकर, संजीवनी देवकर, प्रियंका देवकर. खापा नागपुर से ये श्रोता है पद्मा चौधरी, शिवा चौधरी, शिवम, नागेश तथा चौधरी परिवार.

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
2: ये गीत है विरासत फिल्म से. उदित नारायण तथा कविता कृष्णमूर्ति की आवाजें हैं. जावेद अख्तर के बोल, अनु मलिक का संगीत. इस गीत की फरमाइश की है सखी रेडियो श्रोता संघ नागपुर से श्वेता साखरे, मीना देशपांडे, प्रीति सरवटे, माया शिंदे तथा प्रिया बापट इन सखियों ने. आइए सुनते हैं ये विरासत फिल्म से गीत.

0: श्रोताओं, इस गीत के साथ ही आज का मधुमालती प्रोग्राम संपन्न होता है। FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 11:57 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहे। नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे। या बैठकीत व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। त्यानंतर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील। प्रसारभारतीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी यांनी काल प्रसारभारतीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 दिवसांपूर्वीच त्यांची या पदावर नियुक्ती केली। प्रख्यात गीतकार, लेखक आणि जाहिरात तज्ज्ञ जोशी यांनी यापूर्वी मुंबईतील केंद्रीय चित्रपट

प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी केलं आहे. अमरावतीच्या अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या वतीनं काल झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. आश्रमशाळेच्या कामकाजासाठी मुख्याध्यापक स्तरावर समित्या गठीत कराव्या, शासनाच्या आदिवासी योजना उपक्रम यांचा प्रचार करावा, प्रकल्प अधिकाऱ्यांनी वसतिगृहांना नियमित भेटी द्याव्या अशा सूचना उईके यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना

प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी केलं आहे. अमरावतीच्या अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागाच्या वतीनं काल झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. आश्रमशाळेच्या कामकाजासाठी मुख्याध्यापक स्तरावर समित्या गठीत कराव्या, शासनाच्या आदिवासी योजना उपक्रम यांचा प्रचार करावा, प्रकल्प अधिकाऱ्यांनी वसतिगृहांना नियमित भेटी द्याव्या अशा सूचना उईके यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. ताशकंद इथं सुरू असलेल्या 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये काल भारताच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. 17 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत यश यादवनं 50 किलो वजनी गटात तुर्कमेनिस्तानच्या सुलेमानचा 5-0 असा पराभव केला. 15 वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत 49 किलो वजनी गटात खुशी राणानं तर 46 किलो वजनी गटात हंसिका अत्री हिनं विजय मिळवला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. राज्यात काल सर्वाधिक 44.2° सेल्सिअस इतकं तापमान विदर्भातील ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

0: हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: भारती मिला.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हाथ हो न जब तक एक हाथ.

चे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. नागपुरात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई शहराला महिला आणि पुरुष गटात विजेतेपद. आणि नागपुरात आज हलक्या पावसाच्या सरींची हजेरी, पूर्व विदर्भात वादळी पर्जन्यमान. आता सविस्तर बातम्या. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्यानं आवश्यक अशा पदनिर्मितीला आणि त्याकरता खर्चाच्या तरतुदीला देखील मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचं शिक्षण गतिमान होणार असून श्रेणीवाढ करत आलेल्या 5 प्राथमिक आश्रमशाळा राज्यातील इतर भागासह विदर्भात अमरावती बुलढाणा जिल्ह्यात असून 19 माध्यमिक आश्रमशाळाही यवतमाळ नागपूर गोंदिया चंद्रपूर वर्धा बुलढाणा या जिल्ह्यातील दुर्गम भागात आहे. दरम्यान सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याला तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या 2 भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वृत्तांकन आणि भाष्य या श्रेणीत आनंद आर के आणि सुपर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीत हानोई स्थित पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांना पुरस्कार मिळालाय. गुप्तपणे पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या विविध देशांकडून होणाऱ्या वापराच्या वृत्तांकनासाठी घोषाल यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ नोंदवण्यात आली असून देशात विक्रमी 26,11,317 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 23,12,221 वाहनांची विक्री झाली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन फाडानं आज ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा करात अर्थात जीएसटीमध्ये झालेली कपात, केंद्रीय बँकांचे व्याजदर, रब्बी पिकांच्या उत्पादनातल्या वाढीमुळे ग्रामीण भागात वाढलेल्या रोकड या वाढीला सहाय्यक झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात 4,07,355 वाहनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात 19,16,258 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं दिलेल्या माहितीत म्हटलंय. प्रसारभारतीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी यांनी काल पदाचा कार्यभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 दिवसांपूर्वीच त्यांची या पदावर नियुक्ती केली. प्रख्यात गीतकार लेखक आणि जाहिरात विषयक तज्ज्ञ जोशी यांनी यापूर्वी मुंबईत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी सिंचन योजनेअंतर्गत 1,350 विंधन विहिरी उभारण्यात येणार आहेत. नरखेड तालुक्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी 3,000 रिचार्ज शाफ्ट उभारण्याचे आदेशही देण्यात आले आहे. बैठकीला कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील ज्या गावात गेल्या आठवड्यात एका 4 वर्षीय चिमुरडीवर कथितरित्या लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती त्या गावातील रहिवाशांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देत जोपर्यंत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत राज्य सरकार स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन दिलं. आरोपीविरुद्ध अत्यंत भक्कम खटला उभा करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहे असं शिंदे यांनी आज पुणे जिल्ह्यातील नरसापूर गावाला दिलेल्या भेटीदरम्यान सांगितलं. या प्रकरणात आरोपी असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करणारं एक निवेदन रहिवाशांनी शिंदे यांना सादर केलं. आरोपीनं यापूर्वीही 2 अशा स्वरूपाचा गुन्हा केला होता अशी माहिती त्यांनी शिंदे यांना दिली. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये जेव्हा जेव्हा सरकार अशा प्रकरणांमध्ये जलदगती कारवाई करणार असल्याचे सांगते तेव्हा जलदगती म्हणजे नक्की काय याची व्याख्याही त्यांनी स्पष्ट केली पाहिजे असं म्हटलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनल

0: ला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरच्या कोराडी इथल्या सेवानंद विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 मुंबई शहर संघांनी महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात विजेतेपद पटकावलंय. महिला अंतिम सामन्यात मुंबई शहरानं मुंबई उपनगरवर 32-29 अशी मात केली. स्वीटी तन्नू आणि हरजीत संधू यांनी उत्कृष्ट खेळ केला. पुरुष गटात मुंबई शहरनं पुणे जिल्ह्याचा 33-17 असा पराभव करत चषक जिंकला. पंकज मोहिते, सुशांत आणि साहिल राणे यांनी निर्णायक योगदान दिलं. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. महिला आणि पुरुष विजेत्या संघांना प्रत्येकी 1.5 लाख आणि चषक प्रदान करण्यात आला. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये महिला गटात याशिका पुजारी, कुमारी स्वीटी तर पुरुष गटात पंकज मोहिते यांना विशेषत्वानं गौरवण्यात आलं. बक्षीस वितरण सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजेत्या संघासाठी भरघोस बक्षिसांची घोषणा केली. महिला आणि पुरुष विभागातील विजेत्या संघांना बक्षिसांव्यतिरिक्त 1 लाख रुपये नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनच्या वतीनं देण्यात आले. याशिवाय दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या महिला आणि पुरुषांच्या प्रत्येक संघाला 50,000 रुपयांचं बक्षीस देण्यात येत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. हवामान. विदर्भातील नागपूर शहरात आज दुपारच्या सुमारास हलक्या पावसानं हजेरी लावली. दरम्यान आज नागपूर हवामान खात्यानं दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्यापासून ते येत्या 9 तारखेपर्यंत हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान आज दुपारी 2:30 नोंद करण्यात आलेल्या तापमानानुसार सर्वाधिक कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात 42.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर चंद्रपूर इथं 41.8, अमरावती इथं 41.6 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात आज 37.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. अकोला जिल्ह्यात अवैध गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या MTP किटचा बेकायदा व्यवसाय सुरू असून कायद्याचं कठोर कवच असतानाही हे प्रकार सुरू असल्याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातल्या लिंग गुणोत्तर झालेली मोठी तफावत ही नैसर्गिक आहे की कृत्रिम असा प्रश्नही सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय. प्रशासनानं यासंदर्भात सुरू केलेल्या विविध उपाययोजना कार्यक्षम ठरत नसल्याचा आरोपही या सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मे 2026 हा महिना सौर महिना म्हणून साजरा केला जाणार असून महावितरणनं PM सूर्यघर मोफत वीज योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. घरावर सौर पॅनल बसवून नागरिकांना मोफत विजेचा लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती, अर्ज नोंदणी आणि सौर यंत्रणा बसवण्याच्या कामाला गती दिली जाणार आहे. तसंच तपासणी प्रक्रिया वेगवान करून केंद्रांचं अनुदान वेळेत मिळावं यासाठीही उपाययोजना केल्या जाणार आहे. क्रिकेट. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. पश्चिम आशियातला संघर्ष 2027 सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलंय. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरल किंवा त्यापेक्षा जास्त आहे. महागाईचा भार वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर तेलाचे दर $125 प्रति बॅरल जातील असं नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टिना जॉर्जिया यांनी म्हटलंय. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं आपल्या तांत्रिक प्रणालीच्या आधारे 2026 घेतलेल्या निवड परीक्षेत अंदाजे 18,12,000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलाय. गेल्या वर्षीचं 14,08,000 विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 28% अधिक आहे. संगणक आधारित चाचणीचा विस्तार केल्यामुळे जिल्ह्यांमधल्या मूल्यांकनाच्या आधारे CET कार्यक्षमता वाढून त्यात अधिक पारदर्शकता आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. नागपुरात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई शहराला महिला आणि पुरुष गटात विजेतेपद आणि नागपुरात आज हलक्या पावसाच्या सरींची हजेरी. पूर्व विदर्भात वादळी पर्जन्यमान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

एफएम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 6:15 आणि 32 सेकंद

0: हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, मी आपली रेडिओ सखी प्रिया पोहरे तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे या सुरेल सांजवेळेत म्हणजेच सांजधारा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. संधी प्रकाशाच्या या सुंदर वेळी जेव्हा आभाळ रंगांनी नाहून निघतं तेव्हा मनाच्या कोपऱ्यात रुंजी घालतात ती आपल्या मातीतील, आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर गाणी. आजचा हा सांजवेळ आपण अशाच काही सुरेल आठवणींनी आणि गाण्यांच्या विविध पैलूंनी सजवणार आहोत. आज आपण मराठी चित्रपट संगीतातील विविध रंगी पैलूंचा आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरांच्या या सुरेल प्रवासाला. श्रोते हो, मराठी संस्कृतीची सुरुवात मुळी विठ्ठलाच्या चरणांपासून होते. सावळ्या विठ्ठलाच्या ओढीनं व्याकुळ झालेल्या भक्त पुंडलिक असो वा संत तुकाराम, या संतांच्या अभंगांनी चित्रपट संगीताला एक वेगळीच उंची दिली. चला तर मग आजच्या सांजधारा कार्यक्रमाची सुरुवात करूया एका मंगलमय सुरानं. मराठी मनाचा गाभा हा मुळात विठ्ठलमय आहे. आपल्या चित्रपटसृष्टीची सुरुवात संतांच्या चरित्रांनी झाली. चित्रपट अमर भूपाळी असो, संत तुकाराम असो वा संत गोरा कुंभार, यातील भक्तिरसानं न्हालेली गाणी आजही पहाटेच्या मंगलप्रहरी आपल्याला शांतता देतात, तर संध्याकाळच्या शांत वेळी वातावरणात एक पवित्रता आणतात. गदिमांचे शब्द आणि सुधीर फडकेंचा स्वर यातून साक्षात विठ्ठल उभा राहतो. ऐकूया हे सुंदर भक्तिगीत संत गोरा कुंभार या चित्रपटातून. सुधीर फडके यांचा स्वर, शब्दरचना ग. दि. माडगुळकर यांची, संगीतकार सुधीर फडके.

श्रोते हो, भक्तीनंतर वळूया महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कलेकडे, आणि ती म्हणजे लावणी. साडीचा पदर सावरत घुंगराच्या बोलावर जेव्हा लावणी सादरीकरण होते तेव्हा अख्खा महाराष्ट्र डोलतो. मराठी चित्रपट संगीताचा उल्लेख लावणीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ढोलकीची थाप आणि घुंगरांचा आवाज काळजाचा ठोका चुकवतो. शृंगार आणि नखऱ्याचा हा सुंदर आविष्कार म्हणजे लावणी. पिंजरा चित्रपटाने लावणीला जी प्रतिष्ठा मिळवून दिली ती आजही अबाधित आहे. चित्रपट पिंजरामधील गाण्यांनी तर लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. शृंगाराचा हा अजोड नमुना म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा कणा आहे. तर श्रोते हो, ऐकूया पिंजरा चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेली, जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली ही सुंदर लावणी. संगीत संयोजन राम कदम यांचं.

श्रोतेहो, आपला महाराष्ट्र हा काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा देश आहे, कष्टकऱ्यांचा देश आहे. मराठी चित्रपटानं शेतकरी राजाचं सुखदुःख नेहमीच मोठ्या पडद्यावर मांडलं आहे. घामाचा सुगंध आणि मातीचं नातं सांगणारी गाणी जेव्हा पडद्यावर येतात तेव्हा ती केवळ गाणी उरत नाहीत तर तो एक उत्सव वाटतो. काळ्या आईची ओटी भरताना गायलेलं हे सुंदर गाणं आजही ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणारं असतं आहे. पीक पाण्याचं आणि निसर्गाचं नातं सांगणारं आहे. तर ऐकूया हे गीत खास तुमच्यासाठी, चित्रपट अरे संसार संसार, स्वर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा, विठ्ठल वाघ यांची ही गीतरचना, संगीतकार अनिल अरुण.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून FM 100.6 MHz. कार्यक्रमात घेऊया एक अल्पविराम, काही क्षणातच परत येतोय. सोबत रहा.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: श्रोते हो, सांसधारा कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपण संध्याकाळच्या वेळेस निवांत असतो. संध्याकाळची वेळ ही तशी आठवणींची वेळ. अशावेळी मनात एखादं जुनं प्रेमगीत अलगद साथ घालतं. मराठी चित्रपटातील प्रेमगीतं म्हणजे केवळ शब्द नसून ते भावनांचं संमेलन असतं. कधी त्यात विरहाची ओढ असते तर कधी मिलनाची ओढ. मुंबईचा जावईमधील साध्या संसारातील गोडवा असो किंवा सांगते ऐकामधील विरह, जानकीमधील प्रेमाची आर्जव करणारं हे गीत असो, प्रेमगीतातून मराठी माणूस आपलं हृदय उघडं करतो. सुरांचा हा हळुवार प्रवास असाच सुरू राहू दे. ऐकूया हे गीत जानकी या चित्रपटातून. सुधीर मोघे यांचा स्वर, लता मंगेशकर यांचा स्वर, सुधीर मोघे यांची गीतरचना आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, छत्रपतींच्या स्वप्नांचा आणि मावळ्यांच्या बलिदानाचा परिपाक म्हणजे आपला महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांची गाथा मराठी चित्रपटांनी अतिशय प्रभावीपणे गायली आहे. स्वातंत्र्याचा इतिहास आणि वीर महाराष्ट्राची गाथा सांगणारी देशभक्तीपर गीते स्फुरण चढवतात. जेव्हा वेडात मराठी वीर दौडले सात किंवा शूर आम्ही सरदार सारखी गाणी आकाशवाणीवरून प्रसारित होतात तेव्हा श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. कारण हा आपला दैदिप्यमान वारसा आहे, हा आपला मराठी बाणा आहे.

मराठी संस्कृती ही नात्यांची जपवणूक करणारी संस्कृती आहे. आईची माया, भावाचा आधार आणि लेकीची पाठवणी हे सर्व विषय मराठी चित्रपटांमधून गाण्यांच्या रूपात मांडले गेले. एका आईचं आपल्या मुलांप्रती असलेलं प्रेम असो वा सासूरवाशिणीची ओढ, मराठी चित्रपट नेहमीच कौटुंबिक नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी ओळखले जातात. आई वडील, भाऊ बहीण या नात्यांमधील ओलावा आणि प्रेम व्यक्त करणारी अनेक गाणी आपण गुणगुणतो. लेकीच्या विरहाचं गाणं असो वा भावाच्या पाठीशी उभी राहणारी बहीण असो, ही गाणी डोळ्यांच्या कडा ओलावतात. ही गाणी आजही प्रत्येकाच्या घरातील वाटतात, ती गाणी आपलीच वाटतात. ऐकूया बोलकी बाहुली या चित्रपटातून आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात ग.दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

श्रोते हो, केवळ चित्रपटच नव्हे तर मराठीत भावगीतं हा प्रकार देखील अत्यंत लोकप्रिय आहे. चित्रपटात नसूनही ही गाणी घराघरात पोहोचली आहेत. चित्रपटांच्या पलीकडे जाऊन काही गाणी स्वतंत्रपणे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. ही भावगीतं म्हणजे शब्दांची आणि सुरांची एक देखणी चित्रकृती आहे. सुधीर फडके असो वा ग. दि. माडगुळकर यांच्या जोडीने दिलेली भावगीतं आजही सांजवेळ अधिक रोमॅन्टिक, अधिक शांत करतात. कवींचे शब्द आणि गायकाचा भाव यांचा सुरेल संगम म्हणजे भावगीत. ही गाणी ऐकताना मनाचा एक एक पदर उलगडत जातो. ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात शंकर वैद्य यांची ही गीतरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

रसिक हो, मराठी चित्रपट संगीताचा प्रवास केवळ भाऊक गाण्यांपुरतीच मर्यादित नाही तर उत्साहानं सळसळत्या उडत्या चालीच्या गाण्यांनीही रसिकांना नेहमीच भुरळ घातली आहे. 60-70 दशकातील दादा कोंडके यांच्या चित्रपटातील द्वंद्वगीते असो, ज्यांच्या ठेक्यावर अवघा महाराष्ट्र डोलला, किंवा 80 दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित झालेली ऊर्जावान गाणी असो, धूमधडाका चित्रपटातील धडाकेबाज टायटल सॉन्ग किंवा अशी ही बनवा बनवी या चित्रपटाचा कोरस ऐकला की आजही पाय आपोआप थरकायला लागतात. संगीतातील हा वेग, लय आणि वाद्याचा तो अचूक मेळ प्रेक्षकांच्या मनातील मरगळ झटकून टाकतो आणि एक नवा उत्साह संचारतो. ही गाणी म्हणजे साक्षात आनंदाचा एक सळसळता झराच आहेत.

0: नमस्कार, मेरा नाम आदित्य रघटाटे है और आज आकाशवाणी के 90 साल पूरे होने के इस खास मौके पर यहाँ आकर मुझे बहुत गर्व महसूस हो रहा है। आकाशवाणी सिर्फ एक रेडियो स्टेशन नहीं बल्कि देश की असली आवाज है जो हर घर और हर दिल तक पहुँचती रही है। इसने सालों तक लोगों को जोड़ा है, उन्हें सही जानकारी दी है और देश की संस्कृति को आगे बढ़ाया है। आज भी इतने बदलाव के बाद आकाशवाणी का विश्वास और पहचान उतनी ही मजबूत है, जो सच में प्रेरणा देती है। ये सिर्फ इतिहास नहीं बल्कि भारत की पहचान है। अंत में मैं ऑल इंडिया रेडियो का दिल से धन्यवाद करता हूँ जिन्होंने मुझे ये सुंदर अवसर दिया। धन्यवाद।
1: रसिक हो, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे सांसधारांच्या सुरांच्या या उघवत्या प्रवासाला आता थांबविण्याची वेळ आली आहे। भक्तीपासून रक्तीपर्यंत आणि श्रृंगारापासून प्रेमापर्यंतचा हा प्रवास तुम्हा रसिक श्रोत्यांना कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे आणि संदेशांद्वारे नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या वेळी। तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी प्रिया पोहरे आपली रजा घेते। ऐकत रहा आपले लाडके आकाशवाणी नागपूर केंद्र। धन्यवाद। श्रोतेओ, आपण ऐकत होतात कार्यक्रम सांजधारा विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। संध्याकाळचे 6:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। महावितरणच्या सिव्हिल लाईन्स महाल आणि बुटीबोरी विभागाअंतर्गत येणाऱ्या काही वाहिन्यांवर नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये उद्या बुधवार 6 मे रोजी या वाहिन्यांवरील वीज पुरवठा सकाळच्या वेळी बंद राहणार आहे। सिव्हिल लाईन्स विभागातील वीज पुरवठा सकाळी 7 ते 11 या वेळेत बंद राहील, तर महाल विभागात सकाळी 8 ते 11 या वेळेत वीज पुरवठा खंडित राहील। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं गेल्या एप्रिल महिन्यात स्क्रॅप विल्हेवाटीत 11.99 मेट्रिक टन रेल्वे रूळ, 6.150 मेट्रिक टन पी वे साहित्य, 115 मेट्रिक टन फेरस स्क्रॅप तसेच 16.884 मेट्रिक टन नॉन फेरस स्क्रॅप यांची पारदर्शक आणि सुस्थित पद्धतीने विल्हेवाट लावली असून या सर्व विल्हेवाट प्रक्रियेतून विभागाला एप्रिलमध्ये एकूण 1.64 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं। नागपूर विभाग अप्रचलित व अनुपयोगी साहित्याची नियमित ओळख करून त्यांची शिस्तबद्ध विल्हेवाट लावत असून यामुळे संसाधनांचा अधिक परिणामकारक वापर साध्य होत आहे आणि भारतीय रेल्वेच्या आर्थिक अशाश्वततेलाही बळकटी मिळत आहे। पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत। पश्चिम बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून तिथं सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पर्यवेक्षक म्हणून काम पाहतील। येत्या 9 मे रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर काळजीबाऊ मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज निवडणूक आयोगावर थेट आणि तीव्र टीका केली। त्यांनी आरोप केला की त्यांना जाणून बुजून पराभूत करण्यात आले असून सुमारे 100 जागा लुटल्या गेल्या आणि 90 लाख मते कमी करण्यात आली। ममता बॅनर्जी म्हणाल्या की आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे। त्यांनी स्पष्ट केले की त्या राजीनामा देणार नाहीत आणि नैतिकदृष्ट्या त्यांचा विजय झाला आहे। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि हेमंत सोरेन यांनी त्यांना फोन करून समर्थन दर्शवलं असल्याचंही बॅनर्जी यांनी सांगितलं। इंडिया आघाडी अधिक मजबूत करण्याचा आपला निर्धार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। ममता बॅनर्जी म्हणाल्या की आता त्या एका सामान्य नागरिकाप्रमाणे काम करतील। पश्चिम आशियात 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेला संघर्ष सध्या युद्धविरामाच्या छायेत आहे। बिघडलेल्या परिस्थितीमुळे इंडिगोच्या उड्डाणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीचा विचार करून इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांसाठी महत्वाची सूचना जारी केली आहे। कंपनीने सोशल मीडियावर सांगितले की त्या भागातील परिस्थितीमुळे उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो। इंडिगोनं प्रवाशांना सल्ला दिला आहे की घरातून विमानतळाकडे निघण्यापूर्वी आपल्या उड्डाणाचा स्टेटस एकदा नक्की तपासावा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल। नमस्कार।

FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. कार्यक्रम ऐकूया जयमाला मुंबई केंद्रावरून. तत्पूर्वी हा संदेश.

0: FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:45 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. कृपया प्रतीक्षा करा.
1: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. अलीकडच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या रासायनिक खतांच्या परिभाषेमुळे शेतीची सगळी गणिते बदललेली आहेत, अन्नधान्यातली चव बदलून गेलेली आहे. फक्त एवढंच आहे की सेंद्रिय उत्पादनातून जी काही फुलोरा फुलल्या जाणार आहे तो किंवा जंगली जी वनस्पती आहे अशा ह्याच्यातून होणारा एक सेंद्रिय मध तो आणि एक नॅचरल जो आहे मग ज्या पद्धतीचे बी बियाणं असतील किंवा फ्लोरा असेल त्या पद्धतीचं आहे. तर ह्याची गोडी जी आहे ती व्यवसायभिमुख करताना कुठल्या कुठल्या अडचणींना आता महामंडळ तुम्ही समोर जात आहेत?

0: शुद्ध सेंद्रिय मधाची खूप मागणी आहे आणि दुर्दैवाने तो शुद्ध सेंद्रिय मध लोकांना 100% मिळतो असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. आणि म्हणूनच त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे की कुठचा व्यवसाय करायला सरकार खरं असत नाही. आमचा उद्देश मधमाशी पालनाचा व्यवसाय करणं हा सरकारचा उद्देश नाही. आमचा मधुबन ब्रँड असला तरी पण लोकांना शुद्ध सेंद्रिय मध मिळणं हा उद्देश आहेच आमचा. त्यामुळे मधाची गावं आमची जिथे होत आहेत आता महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव होणार आहे. त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या गावांमधून मधाच्या शुद्ध सेंद्रिय मधच लोकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या काळात हा नक्कीच लोकांचा प्रश्न सुटेल आणि आमची जी जिल्हा कार्यालयामध्ये सुद्धा लोकांना मध मिळेलच. पण तुम्ही म्हणताय तो हा एक मुद्दा बरोबर आहे. त्यात तांत्रिक अडचणी कोणत्या येतात तर लोकांना आज खूप मोठ्या प्रमाणात मध पाहिजे पण मधाची जेवढी शुद्ध मधाची मागणी जेवढी आहे तेवढा पुरवठा मात्र आम्ही करू शकत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. पण पुढच्या काळात अधिकाधिक मध उत्पादन करणं शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं कारण आज असं आहे की 1 एकर जमिनीत 2 मधपेट्या ठेवल्या तर शेतकऱ्याचं सुद्धा उत्पन्न वाढू शकतं त्या शेतीचं उत्पन्न वाढू शकतं असं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे प्रबोधन आम्ही करणार आहोत.
1: त्यातून परागीकरण जो भाग
0: बरोबर बरोबर मुख्य मधमाशीचा जो विषय कारण 80% पिकं आणि फुलं किंवा फळं ही मधमाशीच्या सगळ्या परागी भवनामुळे होतात त्यामुळे त्या मधमाशांचं जतन होणं अत्यंत आवश्यक आहे. आज रासायनिक खतांची फवारणी अनेक ठिकाणी केली जाते किंवा आज बेसुमार जंगलतोड होतीये किंवा आज ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या पुढे आहे. या सर्वांवर मात करायची असेल तर पर्यावरणाला पूरक असलेला व्यवहार नागरिकांनी केला पाहिजे मुख्य म्हणजे. त्यामुळे त्याच्यासाठी अनेक झाडं लावणं. झाडं म्हणजे आज आपण बघतो की मोठं अभियान निघतं की वृक्ष लावा पण ते वृक्ष कोणते लावा जे निसर्गाला पूरक आहेत जे पाऊस पाळू शकतील जे मधमाशीला पूरक आहेत अशा वृक्षांची लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही त्याही माध्यमातून आमच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमचे ठिकठिकाणी कार्यक्रम होतात. अनेक महाविद्यालयांशी आमचा सामंजस्य करार झालेले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. या सगळ्यांची मदत घेऊन व्यापक प्रमाणात मधमाशी विषय घेऊन आम्ही सगळीकडे जातोय. आणि केवळ खादी मंडळाचं काम नाही आहे, हे सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे. सगळ्या नागरिकांनी ठरवलं की आपण पर्यावरणपूरक व्यवहार करू तरच हा देश पुढे जाईल किंवा समाज पुढे जाईल किंवा जे अपेक्षित आहे ते होणार आहे. एकट्या सरकारचं काम नाही. आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की जनसहभागिता, लोकसहभाग असला तरच कोणती गोष्ट पुढे जाते. त्यामुळे लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा लोकांचा सहभागसुद्धा पुढच्या काळात कसं वाढेल जो मधाच्या गावात आम्ही जो करतोय किंवा आमच्या सगळ्या योजना आहेत या योजनांचं ठिकठिकाणी आम्ही मेळावे घेतोय त्या सगळ्याचा उद्देश तोच आहे की लोकांचा अधिकाधिक सहभाग मिळावा आणि दोघांच्या सहकार्याने आपल्याला योजनांची कार्यवाही आपल्याला करता आली ते खूप चांगलं होईल. 2 घोषणा आम्ही केलेल्या आहेत. 1 हर घर खादी घर घर खादी आणि दुसरी घोषणा आहे ती जिथे गाव तिथे मधपेटी. आता हर घर खादी याचा अर्थ काय तर खादीचं जे वस्त्र आहे हे वस्त्र आपल्या प्रत्येकाच्या घरात दिसलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही सुरुवात रुमालाने करा. म्हणजे आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की आपल्या याच्यात फॅब्रिक प्रत्येकाच्या घरात असतं तर 1 फॅब्रिक तरी वर्षातनं 1 खादीचं घ्या. मग तो रुमाल असेल किंवा आपल्या बेडशीट असेल पलंगावरची, आपल्या उशींचे आभरे असतील किंवा खिडक्यांचे पडदे असतील अशा 1 आपली आपण वस्त्र जी घालतो. आपण स्त्री असतील तर साडी असेल ड्रेस असेल किंवा पुरुष असतील तर कुर्ता पायजमा असेल जॅकेट असेल 1 कुठच्या तरी खादीची वस्त्र वर्षातनं एकदा खरेदी केलं पाहिजे तर त्या खादीला प्रतिष्ठा निर्माण होईल.
1: याला जोडूनच एक प्रश्न आहे सर की 1 जर शर्ट करायचा असेल खादीचा मी जर 1 सदरा घ्यायचा झाला तर त्याच्या पाठीमागं माझ्या 1 सदरा घेण्यामधून 8 जणांच्या 1 दिवसाच्या रोजगाराला आपण अप्रत्यक्ष मदत करतोय ही त्याच्या पाठीमागची पवित्र भावना आहे. आणि आपण एक शासन निर्णय कुठला तरी बोलताना म्हणाला होतात की बाबा शासन निर्णयाने प्रत्येक जे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत नेमकं निर्णयाचं स्वरूप कसं आहे आणि तुमचं आव्हान कसं आहे नेमकं?
0: नाही, हे कसं आहे की केंद्र शासनाने अधिकृत एक परिपत्रक काढलेलं आहे की खादी विषयाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी खादीचा प्रचार होण्यासाठी प्रत्येक विभागाने त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे पण 8 आठवड्यातनं 1 दिवस खादी परिधान केली पाहिजे. त्यामुळे हाही विषय घेऊन आम्ही जिथे जिथे आम्ही जातोय सरकारी विभागांना त्या सरकारी विभागांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही आपापल्या विभागात जसं आज आम्ही नागपूरच्याच महापालिकेच्या आम्ही आयुक्तांना भेटलो होतो की त्यांनाही तो विषय सांगितला त्यांनी तो लगेच पटला त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना बोलून आपण हे सुरू करू असं त्यांनी लगेच आवाहन केलं. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला महापालिकेत खादी आणि मधासाठी त्यांनी एक कायमस्वरूपी एक स्टॉल देण्याचंही मान्य केलं जिथे कायम प्रदर्शन भरेल लोकांचं प्रबोधन होईल. त्यामुळे तोही विषय आम्ही

0: करतोय. जसं आमच्या खादी बोर्डात, खादी मंडळात आम्ही दर सोमवार हा खादी परिधान करण्यासाठी ठरवलेला आहे. तसं आम्ही बरेच जण नेहमीच खादी घालतो, पण सोमवारी तर सर्वांनी घालावा. आज आमची सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यालय आहेत आणि 350 आमचे कर्मचारी आहेत. ते सर्व कर्मचारी सोमवारी तरी खादी नक्की परिधान करण्यासाठी ठरवलेलं आहे. तर हेच मोठ्या प्रमाणात जर आपण केलं तर मला असं वाटतं की ही खादीला प्रतिष्ठा मिळेल. आणि सुरुवात तुम्ही रुमालाने करा, प्रत्येकालाच एकदम जॅकेट घ्यायला जमणार नाहीत. सुरुवात तुम्ही रुमालाने करा.
1: शर्ट आहे,
0: शर्ट आहे. दुसरा विषय असा आहे की खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही आहे. तर आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की ग्रामोद्योग, म्हणजे ग्रामोद्योगच्या माध्यमातून जी वस्तू तयार होते ज्याच्यात अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, म्हणजे तुमच्या मेणबत्तीपासून ते तुमच्या कपड्यांपर्यंत त्यात खाद्यपदार्थसुद्धा आले, तर ह्या वस्तू आपण विकत घेणं म्हणजे खादी घरात पण खादीला प्रतिष्ठा देणं, त्याचा अर्थ तो आहे. मी आत्मनिर्भर भारत म्हणजे शेवटी काय आहे की जो छोटा उद्योजक आहे या छोट्या उद्योजकांनी तयार केलेली वस्तू मी विकत घेणं, म्हणजे आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की ती वस्तू विकत घेतली म्हणजे गरिबाच्या घरची ज्योती जळेल, म्हणजे त्याला आर्थिक त्याला उत्पन्न होईल, ही खरी खादी आहे. त्यामुळे असं सर्व भारतीयांनी ठरवलं की आपण आपल्याच वस्तू विकत घेणं, अर्थात त्याला गुणवत्ता असली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आमचं आव्हान आहे की आमचे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी दर्जेदार वस्तूच उत्पन्न केल्या पाहिजेत. आणि आम्ही त्याच्यासाठी महाखादी नावाचा एक आमचा स्वतःचा ब्रँड विकसित केलेला आहे की या योजनातून जे स्वतःचे उद्योगधंदे सुरू करतात त्या उद्योगधंद्यातनं ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तूंना एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही महाखादी आमचा स्वतःचा ब्रँड केलेला आहे. त्या महाखादीखाली ती वस्तू आली सर्व निकष तपासल्यानंतर, तर मग आम्ही अनेक खादीची जी दुकानं आहेत अधिकृत तिथे विकण्यासाठी त्याला एक अधिकृत परवाना मिळतो, त्याला बाजारपेठ उपलब्ध होते. तर तोही आमचा उद्देश आहे. त्याच्यासाठी अनेक ठिकाणी प्रदर्शनं आम्ही भरवत असतो, आमचे मेळावे होतात, त्या ठिकाणी आम्ही अशा वस्तूंचे सगळे स्टॉल्स विक्रीसाठी ठेवत असतो.
2: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात, ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
3: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
4: विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रानं प्रसारित केला. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. ऐकूया हा संदेश.

मध्ये आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. तत्पूर्वी ऐकूया हा संदेश.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. अलीकडच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या रासायनिक खतांच्या परिभाषेमुळे शेतीची सगळी गणिती बदललेली आहेत, अन्नधान्यातली चव बदलून गेलेली आहे. फक्त एवढंच आहे की सेंद्रिय उत्पादनातून जी काही फुलोरा फुलल्या जाणार आहे तो किंवा

0: जंगली जी वनस्पती आहे अशा ह्याच्यातून होणारा एक सेंद्रिय मध तो आणि एक नॅचरल जो आहे मग ज्या पद्धतीचे बी बियाणं असतील किंवा फ्लोरा असेल त्या पद्धतीचा एक, तर ह्याची गोडी जी आहे ती व्यवसायभिमुख करताना कुठल्या कुठल्या अडचणींना आता महामंडळ तुम्ही समोर जात आहे?
1: शुद्ध सेंद्रिय मधाची खूप मागणी आहे आणि दुर्दैवाने तो शुद्ध सेंद्रिय मध लोकांना 100% मिळतो असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही आणि म्हणूनच त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे की कुठचा व्यवसाय करायला सरकार खरं असत नाही. आमचा उद्देश मधमाशी पालनाचा व्यवसाय करणं हा सरकारचा उद्देश नाही. आमचा मधुबन ब्रँड असला तरी पण लोकांना शुद्ध सेंद्रिय मध मिळणं हा उद्देश आहेच आमचा. त्यामुळे मधाची गावं आमची जिथे होत आहेत आता महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव होणार आहे. त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या गावांमधून मधाच्या शुद्ध सेंद्रिय मधच लोकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या काळात हा नक्कीच लोकांचा प्रश्न सुटेल आणि आमची जी जिल्हा कार्यालयामध्ये सुद्धा लोकांना मध मिळेलच. पण तुम्ही म्हणताय तो हा एक मुद्दा बरोबर आहे. त्यात तांत्रिक अडचणी कोणत्या येतात तर लोकांना आज खूप मोठ्या प्रमाणात मध पाहिजे पण मधाची जेवढी शुद्ध मधाची मागणी जेवढी आहे तेवढा पुरवठा मात्र आम्ही करू शकत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण पुढच्या काळात अधिकाधिक मध उत्पादन करणं शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं, कारण आज असं आहे की 1 एकर जमिनीत 2 मधपेट्या ठेवल्या तर शेतकऱ्याचं सुद्धा उत्पन्न वाढू शकतं, त्या शेतीचं उत्पन्न वाढू शकतं असं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचे प्रबोधन आम्ही करणार आहोत,
0: त्यातून परागीकरण जो भाग
1: बरोबर बरोबर मुख्य मधमाशीचा जो विषय, कारण 80% पिकं आणि फुलं किंवा फळं ही मधमाशीच्या सगळ्या परागी भवनामुळे होतात, त्यामुळे त्या मधमाशांचं जतन होणं अत्यंत आवश्यक आहे. आज रासायनिक खतांची फवारणी अनेक ठिकाणी केली जाते किंवा आज बेसुमार जंगलतोड होतीये किंवा आज ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या पुढे आहे. या सर्वांवर मात करायची असेल तर पर्यावरणाला पूरक असलेलं व्यवहार नागरिकांनी केला पाहिजे मुख्य म्हणजे. त्यामुळे त्याच्यासाठी अनेक झाडं लावणं, झाडं म्हणजे आज आपण बघतो की मोठं अभियान निघतं की वृक्ष लावा, पण ते वृक्ष कोणते लावा जे निसर्गाला पूरक आहेत, जे पाऊस पाळू शकतील, जे मधमाशीला पूरक आहेत, अशा वृक्षांची लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही त्याही माध्यमातून आमच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमचे ठिकठिकाणी कार्यक्रम होतात, अनेक महाविद्यालयांशी आमचा सामंजस्य करार झालेले आहेत, अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, या सगळ्यांची मदत घेऊन व्यापक प्रमाणात मधमाशी विषय घेऊन आम्ही सगळीकडे जातोय. आणि केवळ खादी मंडळाचं काम नाही आहे, हे सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे. सगळ्या नागरिकांनी ठरवलं की आपण पर्यावरणपूरक व्यवहार करू तरच हा देश पुढे जाईल किंवा समाज पुढे जाईल किंवा जे अपेक्षित आहे ते होणार आहे. एकट्या सरकारचं काम नाही, आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की जनसहभागिता, लोकसहभाग असला तरच कोणती गोष्ट पुढे जाते. त्यामुळे लोकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा लोकांचा सहभागसुद्धा पुढच्या काळात कसा वाढेल, जो मधाच्या गावात आम्ही जो करतो आहे की आमच्या सगळ्या योजना आहेत, या योजनांचं ठिकठिकाणी आम्ही मेळावे घेतो आहे, त्या सगळ्याचा उद्देश तोच आहे की लोकांचा अधिकाधिक सहभाग मिळावा आणि दोघांच्या सहकार्याने आपल्याला योजनांची कार्यवाही आपल्याला करता आली ते खूप चांगलं होईल. 2 घोषणा आम्ही केलेल्या आहेत, एक हर घर खादी घर घर खादी आणि दुसरी घोषणा आहे ती जिथे गाव तिथे मधपेटी. आता हर घर खादी याचा अर्थ काय, तर खादीचं जे वस्त्र आहे हे वस्त्र आपल्या प्रत्येकाच्या घरात दिसलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही सुरुवात रुमालाने करा, म्हणजे आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की आपल्या ह्याच्यात फॅब्रिक प्रत्येकाच्या घरात असतं, तर एक फॅब्रिक तरी वर्षातनं एक खादीचं घ्या. मग तो रुमाल असेल किंवा आपल्या बेडशीट असेल पलंगावरची, आपल्या उशींचे आभरे असतील किंवा खिडक्यांचे पडदे असतील, अशा एक आपली आपण वस्त्र जी घालतो आपण, स्त्री असतील तर साडी असेल, ड्रेस असेल, किंवा पुरुष असतील तर कुर्ता पायजमा असेल, जॅकेट असेल, एक कुठच्या तरी खादीची वस्त्र वर्षातनं एकदा खरेदी केलं पाहिजे, तर त्या खादीला प्रतिष्ठा निर्माण होईल.
0: याला जोडूनच एक प्रश्न आहे सर, की एक जर शर्ट करायचा असेल खादीचा, मी जर एक सदरा घ्यायचा झाला तर त्याच्या पाठीमागं माझ्या एका सदरा घेण्यामधून 8 जणांच्या 1 दिवसाच्या रोजगाराला आपण अप्रत्यक्ष मदत करतोय ही त्याच्या पाठीमागची पवित्र भावना आहे. आणि आपण एक शासन निर्णय कुठला तरी बोलताना म्हणाला होतात की बाबा शासन निर्णयाने प्रत्येक जे शासकीय कर्मचारी अधिकारी आहेत, नेमकं निर्णयाचं स्वरूप कसं आहे आणि तुमचं आव्हान कसं आहे नेमकं?
1: नाही, एक असं आहे की केंद्र शासनाने अधिकृत एक परिपत्रक काढलेलं आहे की खादी विषयाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी, खादीचा प्रचार होण्यासाठी प्रत्येक विभागाने त्यांच्या त्यांच्या सोयीप्रमाणे पण 1 आठवड्यातनं 1 दिवस खादी परिधान केली पाहिजे. त्यामुळे हाही विषय घेऊन आम्ही जिथे जिथे आम्ही जातोय सरकारी विभागांना, त्या सरकारी विभागांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही आपापल्या विभागात, जसं आज आम्ही नागपूरच्याच महापालिकेच्या आम्ही आयुक्तांना भेटलो होतो की त्यांनाही तो विषय सांगितला, त्यांनी तो लगेच पटला.

0: त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना बोलून आपण हे सुरू करू असं त्यांनी लगेच आवाहन केलं. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला महापालिकेत खादी आणि मधासाठी त्यांनी एक कायमस्वरूपी एक स्टॉल देण्याचंही मान्य केलं, जिथे कायम प्रदर्शन भरेल, लोकांचं प्रबोधन होईल, त्यामुळे तोही विषय आम्ही सगळीकडे करतोय. जसं आमच्या खादी बोर्डात, खादी मंडळात आम्ही दर सोमवार हा खादी परिधान करण्यासाठी ठरवलेला आहे, तसं आम्ही बरेच जण नेहमीच खादी घालतो, पण सोमवारी तर सर्वांनी घालावा. आज आमची सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यालय आहेत आणि 350 आमचे कर्मचारी आहेत, ते सर्व कर्मचारी सोमवारी तरी खादी नक्की परिधान करण्यासाठी ठरवलेलं आहे. तर हेच मोठ्या प्रमाणात जर आपण केलं तर मला असं वाटतं की ही खादीला प्रतिष्ठा मिळेल. आणि सुरुवात तुम्ही रुमालाने करा, प्रत्येकालाच एकदम जॅकेट घ्यायला जमणार नाहीत, सुरुवात तुम्ही रुमालाने करा.
1: शर्ट आहे,
0: शर्ट आहे. दुसरा विषय असा की खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही आहे, तर आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की ग्रामोद्योग, म्हणजे ग्रामोद्योगच्या माध्यमातून जी वस्तू तयार होते ज्याच्यात अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, म्हणजे तुमच्या मेणबत्तीपासून ते तुमच्या कपड्यांपर्यंत, त्यात खाद्यपदार्थ सुद्धा आले, तर ह्या वस्तू आपण विकत घेणं म्हणजे खादी घरात पण खादीला प्रतिष्ठा देणं, त्याचा अर्थ तो आहे. मी आत्मनिर्भर भारत म्हणजे शेवटी काय की जो छोटा उद्योजक आहे या छोट्या उद्योजकांनी तयार केलेली वस्तू मी विकत घेणं, म्हणजे आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की ती वस्तू विकत घेतली म्हणजे गरिबाच्या घरची ज्योती जळेल, म्हणजे त्याला आर्थिक त्याला उत्पन्न होईल, ही खरी खादी आहे. त्यामुळे असं सर्व भारतीयांनी ठरवलं की आपण आपल्याच वस्तू विकत घेणं, अर्थात त्याला गुणवत्ता असली पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आमचं आव्हान आहे की आमचे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी दर्जेदार वस्तूच उत्पन्न केल्या पाहिजेत. आणि आम्ही त्याच्यासाठी महाखादी नावाचा एक आमचा स्वतःचा ब्रँड विकसित केलेला आहे की या योजनातून जे स्वतःचे उद्योगधंदे सुरू करतात त्या उद्योगधंद्यातनं ज्या वस्तू तयार होतात त्या वस्तूंना एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही महाखादी आमचा स्वतःचा ब्रँड केलेला आहे. त्या महाखादीखाली ती वस्तू आली सर्व निकष तपासल्यानंतर, तर मग आम्ही अनेक खादीची जी दुकानं आहेत अधिकृत तिथे विकण्यासाठी त्याला एक अधिकृत परवाना मिळतो, त्याला बाजारपेठ उपलब्ध होते, तर तोही आमचा उद्देश आहे. त्याच्यासाठी अनेक ठिकाणी प्रदर्शनं आम्ही भरवत असतो, आमचे मेळावे होतात, त्या ठिकाणी आम्ही अशा वस्तूंचे सगळे स्टॉल्स विक्रीसाठी ठेवत असतो.
2: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात, ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
3: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
4: श्रोते हो, आताच आपण संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. ऐकूया हा संदेश.

0: ते 8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम अंतर्गत वाटप झालेल्या सिलिंग जमीन संदर्भात भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करणे सुलभ झाले आहे. या संदर्भातील शासन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सिलिंग कायद्याअंतर्गत वाटप जमिनी भोगवटदार 1 मध्ये रुपांतरित करण्यासाठी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी आली होती व त्यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1961 अंतर्गत वाटप झालेल्या भोगवटदार वर्ग 2 जमिनींचे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरण नियम 2026 प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या निर्णयाचा लाभ सिलिंग संबंधित असलेल्या जमीनधारकांना होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं दिली. 1 मे रोजी पौर्णिमेच्या रात्री मेळघाट व्याघ्र प्रकल्पात निसर्ग अनुभव हा उपक्रम पार पडला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट, गुगामल, सिपना, मेळघाट वन्यजीव, अकोला आणि पांढरकवडा या 6 वन्यजीव विभागांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, अकोला, अमरावती या जिल्ह्यांसह मध्य प्रदेश आणि तेलंगणा राज्यातूनही पर्यटकांनी मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंदणी केली होती. या मोहिमेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात 30 वाघ, 16 बिबट, 110 अस्वल, 413 रानगवा, 856 सांबर आणि 121 निलगाय तसेच अनेक वन्यजीवांचे प्रत्यक्ष दर्शन यावेळी झाले. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम जमिनी आणि मंदिराच्या अन्य जमिनी कुळांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित येत असून महाराष्ट्र मंदिर संघानं या धोरणाला विरोध दर्शवला आहे. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गावनिहाय बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाण्याचा वापर, घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे अशा अनेक प्रक्रियांचे मार्गदर्शन करण्यात येत असून खरीपातील पेरणी सुरू होईपर्यंत जिल्ह्यात गावनिहाय बैठका सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ मुरली इंगळे यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. अरिहंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वैद्यनाथ चौक नागपूर. हॅलो डॉक्टर, लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचे निवेदन. बुधवार दिनांक 6 मे 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणारा हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे अन्ननलिका आणि श्वासनलिकेचे विकार आणि शस्त्रक्रिया. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र सावजी. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 6 मे 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. श्रोते हो, यानंतर दिल्ली केंद्रावरील हिंदीतल्या बातम्या. कृपया प्रतीक्षा करा.
2: नमस्कार. आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं लवली निगम. केंद्र सरकार ने 5,600 करोड़ रुपए से अधिक की परिव्यय के साथ कपास उत्पादकता मिशन को मंजूरी दी. आपातकालीन ऋण गारंटी योजना के 5वें चरण को भी स्वीकृति दी. मंत्रिमंडल ने गुजरात में 2 और सेमीकंडक्टर विनिर्माण इकाइयों को मंजूरी दी. 2026-27 सीजन के लिए गन्ने का उचित और लाभकारी मूल्य 365 रुपए प्रति क्विंटल निर्धारित किया. सरकार ने सर्वोच्च न्यायालय में न्यायाधीशों की संख्या 33 से बढ़ाकर 37 की. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने संयुक्त अरब अमीरात के फुजेराह पर हुए हमले की निंदा की. इसमें 3 भारतीय नागरिक घायल हुए. उन्होंने पश्चिम एशिया में शांति और स्थिरता बहाल करने के लिए संवाद और कूटनीति का आह्वान किया. पश्चिम बंगाल, तमिलनाडु, केरलम और पुदुचेरी में सरकार गठन के लिए राजनीतिक गतिविधियां तेज. और भारत ICC क्रिकेट पुरुष T20 टीम रैंकिंग में शीर्ष पर बरकरार. अब समाचार विस्तार से. केंद्रीय मंत्रिमंडल ने 5600 करोड़ रुपए के परिव्यय के साथ देश में कपास क्षेत्र में बाधाओं, घटती वृद्धि और गुणवत्ता संबंधी चिंताओं को दूर करने के लिए कपास उत्पादकता मिशन को मंजूरी दे दी है। नई दिल्ली में मंत्रिमंडल की बैठक के बाद सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने कहा कि इस योजना

हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आप...

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: बेला के फूल कार्यक्रम सुनने वाले सभी श्रोताओं को प्रिया पोहरे का प्यार भरा नमस्कार. आइए श्रोताओं, चलते हैं सुरों की फुलवारी से, चुनते हैं गीतों के कुछ बेला के फूल. हाफ टिकट फिल्म के इस गीत से कार्यक्रम का आरंभ करते हैं. किशोर कुमार तथा गीता दत्त की मीठी आवाज, शैलेंद्र की रचना है और सुरीला संगीत सलील चौधरी का.